हा काठीने ढोलक वाजवतोय असंही त्याच्यामध्ये दिसतं. एक स्त्री वादक दोन्ही हातामध्ये टाळ घेऊन वाजवते आणि या मूर्तीच्या डोक्यावरचा जो मोठा मुकुट आहे, गळ्यामध्ये आहेत दागिने भरपूर सारे, कंबरपट्टा आहे, पायामध्ये तिच्या घुंगरू दाखवलेले आहेत आणि तिच्या हातावरचे कानावरचे जे दागिने आहेत ते खूप सूक्ष्म पद्धतीने सजवलेले आहेत. आणि एवढं करून या मूर्तीच्या वरच्या बाजूला एक कीर्तिमुखसुद्धा कोरलेलं आहे. आणि या मंदिरातल्या कारागिरांचं हेच खरं वैशिष्ट्य आहे की प्रत्येक मूर्तीची कथा ही पूर्णपणे वेगळी आहे, पण त्यांचं जे मूर्त स्वरूप आहे त्यांनी दिलेलं हे नेहमीच्या वर्णनांच्यापेक्षा अगदी वेगळं आहे. म्हणजे ती सरस्वती विद्येची जरी देवता असली तरी ही विद्या कुठल्या प्रकाराने त्यांनी वापरून घेतली असेल तर ती नृत्य, नाट्य या सर्व वेगवेगळ्या एक्सप्रेशन्समधून किंवा या सर्व प्रकारांनी ती विद्या वापरली गेलेली असावी असं कुठेतरी या शिल्पसंधीमधून दाखवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. त्यामुळे नाट्याची देवता किंवा नृत्याची देवता ही नटराज जरी असली तरी नटराजासारख्याच नृत्यमुद्रेमधली सरस्वती जेव्हा आपल्याला साकारलेली पाहायला मिळते तेव्हा तिला आपण म्हणतो नाट्य सरस्वती.

मंडळी, या ऋतू बदलांच्या निमित्ताने जसं आपण वेगवेगळ्या शिल्पसंधींच्याबद्दल बोलतो आहे, तसंच या ऋतूसंधीच्या काळात आपण स्वतःची काळजी घेणं त्याच्याबद्दल सुद्धा थोडंसं बोलूया पण या पुढच्या कार्यक्रमामध्ये. मला ऋतूसंधींच्याबद्दल किंवा शिल्पसंधींच्याबद्दल जेव्हा मी शोधत होते तेव्हा काही शिल्प अशी सापडली की त्याच्यात परस्पर विरुद्ध असलेल्या दोन प्रकृतीच्या मूर्ती ह्या एकत्र केलेल्या जेव्हा दिसल्या तेव्हा त्याच्यातनं कथा सांगण्याचा पण भाग आला आणि त्याला संधी पण म्हणता आलं. त्याच्यामधलं एक असं शिल्प म्हणजे भस्मासूर मोहिनीचं शिल्प. भस्मासूर नावाच्या राक्षसाची निगडीत असणारं एक मोहिनीचं नुसतं शिल्प जरी आपण पाहिलं तरी ते आपल्याला मोहिनीच घालतं किंवा भुरळ पाडतं. म्हणजे मग प्रत्यक्षातली खरी मोहिनी किती सुंदर असेल याचा आपण विचार करायला लागतो. हे जे शिल्प आहे, मोहिनीने आपला हात, उजवा हात डोक्यावर धरलेला असतो, ती नृत्य करते, तिच्या गळ्यामध्ये सुंदर माळा आहेत, हार आहेत, तिच्या दंडावर केयूर आहेत, कमरेला कटीसूत्र आहे, पायामध्ये पादजालक किंवा पादवलय असं त्याला म्हणतात, घुंगरू याच्यासाठीचा शब्द पादवलय असा आहे. या मोहिनीच्या बाजूला जी नक्षी कोरलेली आहे तर चन्नकेशवाच्या मंदिरामध्येच, म्हणजे त्याच मंदिरामध्ये आपल्याला हे मोहिनीचं शिल्प पाहायला मिळतं. त्याच्यातलं एक वैशिष्ट्य असं दाखवता येतं की तिच्या आजूबाजूला जी नक्षी कोरलेली आहे ती साधारण झाडांची आणि वेलींची नक्षी आहे. त्या वेलींच्या नक्षीमध्ये एक पाल दाखवलेली असते आणि ही पाल एका छोट्या फळावर बसून तिथे कीटकाला खातीये असं प्रत्यक्ष शिल्पामध्ये दाखवलं जातं. सगळ्यात महत्त्वाचं की तिच्या उजव्या हातावर पाण्याचे थेंब टाकले तर तिच्या त्या नाकावरनं थेट तिच्या डाव्या पायाच्या टाचेवर पडतात. इतकं प्रपोर्शन कारागिरांनी कसं मिळवलं असेल? तिच्या पायाशी बासरी, मृदंग आणि टाळ वाजवणारे वादक साकारलेले आहेत. आणि त्याची कथा अशी आहे की भस्मासूर जेव्हा शंकराकडनं असा वर घेतो की ज्या वस्तूवर तो हात ठेवेल ती जळून खाक होईल, आणि तो वर मिळाल्यानंतर तो शंकराच्याच डोक्यावर हात ठेवण्यासाठी त्यांच्या मागे लागतो, तेव्हा मग भगवान शंकरांनी विष्णूला मदतीचं आवाहन केलं होतं, तेव्हा ते स्वतः मोहिनीचं रूप घेऊन भस्मासुरासमोर आले. मग भस्मासुराला ती मोहिनी आवडली, ती त्याला असं म्हणते की तू नृत्य शिकायला पाहिजे, आणि मग मोहिनी त्याला नृत्य शिकवता शिकवता स्वतःचा हात ती स्वतःच त्याच्या डोक्यावर स्वतःच्या ठेवते आणि भस्मासूर पण तेच करतो आणि स्वतःच्याच आगीमध्ये भस्मासूर जळून जातो अशी ती कथा आहे. तर त्याचं जे साकारलेलं शिल्प आहे त्याच्यामध्ये विष्णू पण मोहिनी स्वरूपातले आणि त्याच्यामध्ये दोन वेगळ्या प्रकृती आहेत पण त्यांनी साकारलेला हा एक वेगळ्या प्रकारच्या शिल्पसंधीचा भाग म्हणता येईल. तुम्ही कोणी हे शिल्प पाहिलं असेल तर तेही मला कळवा. 8657661071 या आपल्या व्हॉट्सॲपच्या क्रमांकावर.

त्यातल्या संकल्पनांचं संक्रमण हे अनेक पिढ्यांपर्यंत होऊ शकेल आणि ते खरोखरच साधलेलं आहे काही अंशी असं म्हणता येईल. त्यावेळेला त्यांनी घेतलेल्या पिढ्यांपिढ्यांच्या या मेहनतीच्यामुळे आज आपल्यापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी पोहोचू शकलेल्या आहेत. अनेक जणांचे मेसेजेस माझ्यापर्यंत पोहोचले आहेत आणि यापुढेही आपल्याला भरपूर काही गोष्टी ऐकायच्या आहेत, कार्यक्रमात छान छान गाणी ऐकायची आहेत. तेव्हा 5:50 झालेली आहेत, ऐकत रहा वंदन कार्यक्रम.

5:54 होत आहेत मंडळी. बघता बघता आपल्या वंदन कार्यक्रमाची वेळ संपत सुद्धा आली. अनेक श्रोत्यांनी आपल्या कार्यक्रमात फोनच्या माध्यमातून सुद्धा सहभाग घेतलेला आहे. महेंद्रभाई, अविनाश दिवेकर, रवींद्र कुडाळकर, अनुया देवळे या आपल्या श्रोत्यांनी फोनच्या माध्यमातून कार्यक्रमात सहभाग नोंदवलेला आहे. आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून आज आपल्या कार्यक्रमात सहभागी झाले होते 63 श्रोते वेगवेगळ्या ठिकाणाहून. खूप खूप धन्यवाद. यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा एक छानसं गाणं मी ऐकवणार आहे आणि त्यानंतर आपण ऐकणार आहोत दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं बातमीपत्र आणि पुन्हा भेटणार आहोत रेनबो फंडे कार्यक्रमात. तेव्हा आजच्या रेनबो फंडेमध्ये पुन्हा भेटूया. ऐकत रहा 107.1 MHz आकाशवाणीची FM रेनबो वाहिनी. वंदनमध्ये मात्र इथेच थांबूया. भेटूया थोड्याच वेळात.

श्रोतेहो, पाण्याचं महत्व अगदी पूर्वापार पासून आपल्या संतांनी सुद्धा सांगून ठेवलेलं आहे. वनिता मंडळ कार्यक्रमात आसावरी काळे सादर करतायत याच विषयावरचं कीर्तन.

0: अवश्य ऐका पाण्याचं महत्त्व या विषयावर आसावरी काळे यांचं कीर्तन, तबला साथ सच्चिदानंद सावंत, हार्मोनियम साथ जयश्री रानडे, सोमवार दिनांक 25 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर।
1: नमस्कार रसिक श्रोते हो, मी शिवाजी साटम, आपण ऐकत आहात 107.1 FM रेनबो वाहिनी, जुन्या नव्या मराठी गाण्यांची आणि गप्पांची मेजवानी।

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्यूजिकली योर्स।
1: फेसबुक निस्काय, व्हाट्सएप इन लाइफ, मान मोर काम, इतनो आराम, सो स्टार्टअप योर डे विद रेनबो फन डे, रेनबो फन डे,
2: रेनबो फन डे, रेनबो फन डे,
1: म्यूजिकल साथ, रियल लाइफ बात, सिनेमा नाटक, भटकंती खास, स्टार्टअप योर डे विद रेनबो फन डे।
3: नमस्कार, राम राम मंडळी। 107.1 मेगाहर्ट्झवर आपण ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी, आणि FM रेनबो वाहिनीचं हे प्रसारण आकाशवाणी मुंबईच्या मध्यम लहरी 1044 किलोहर्ट्झ डिजिटल रिसीव्हर म्हणजेच DRM आणि न्यूज ऑन AIR लाईव्ह या ॲपच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही ऐकत आहात। आज 25 मे रेनबो फंडेमध्ये तुमच्यासोबत आहे मी मानसी आंबडेकर। 6:06:30 झालेली आहेत। आजच्या रेनबो फंडेमध्ये भरपूर गप्पा, भरपूर गाणी आणि भरपूर मनोरंजन असणार आहे। आजचे दिनविशेष असणारच आहेत आणि त्याचसोबत आपण जाणून घेणार आहोत काही खुसखुशीत आणि महत्त्वाच्या बातम्या। तुम्ही सुद्धा जरूर सहभागी व्हा। 8657661071 अर्थात 8657661071 या आपल्या व्हॉट्सअप क्रमांकावर किंवा थेट बोलायचं असेल तर डायल करा 4515 4132 किंवा 4515 4133।

0: नमस्कार, मी अशोक पत्नी सप्तसुरांनी सजलेले सप्तरंगी कार्यक्रम ऐकत रहा FM रेनबो वर।
1: नमस्कार श्रोते हो, मी अभिजीत खांडकेकर। विश्वसनीय बातम्या, सुरेल गाणी, मनोरंजन आणि माहितीची सप्तरंगी कमान, आकाशवाणी मुंबईची रेनबो वाहिनी छान। ऐकत रहा 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबईची FM रेनबो।

0: गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: 6:15 झालेली आहेत मंडळी. आपण भेटलो आहोत रेनबो फंडेमध्ये आणि पुढे जाण्यापूर्वी एक नजर टाकूया गेल्या 24 तासातल्या हवामानाच्या स्थितीवर आणि येत्या 24 तासातल्या हवामानाच्या अंदाजावर. गेल्या 24 तासामध्ये मुंबई आणि आसपासच्या उपनगरांमध्ये कमाल तापमान नोंदवलं गेलं. कुलाबा आणि सांताक्रूज या दोन्ही ठिकाणी कमाल 35 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 29 अंश आणि 30 अंश सेल्सिअस. सापेक्ष आर्द्रता सांताक्रूज इथं 79% एवढी नोंदवली गेली. काही ठिकाणी पावसाने हजेरी लावलेली होती, पण येत्या 24 तासामध्ये सुद्धा मुंबई आणि उपनगरामध्ये काही ठिकाणी आकाश ढगाळलेलं राहील अशी स्थिती असू शकेल. कमाल तापमान 34 अंश तर किमान तापमान 27 अंश सेल्सिअस असण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवलेली आहे. ठाणे रायगड आणि पालघर जिल्ह्यांमध्येही आकाश अंशतः ढगाळ राहील. काही ठिकाणी वारे वाहतील आणि या ठिकाणी सुद्धा काही ठिकाणी हलक्या स्वरूपामध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे. त्यामुळे ऋतू जेव्हा बदल होतो आहे तेव्हा आपणही स्वतःची काळजी घेणं आवश्यक आहे असं थोडक्यात आपल्याला वेधशाळासुद्धा सांगते आहे मंडळी. येत्या 24 तासातला हा होता हवामानाचा अंदाज आणि त्यानंतर आपण आता कार्यक्रमात पुढे जाऊया एका छानशा गीतासह.

श्रीकांत पारगावकर यांच्या स्वरातलं गीत आत्ताच आपण ऐकलं मंडळी. आज खूप काही घडलेलं आहे इतिहासामध्ये, आपण त्याचाही वेध घेणार आहोत. आज 25 मे 2026 आहे आणि आजच्या दिवशी काय काय घडलं होतं त्याच्याबद्दल आपण बोलणारच आहोत. पण त्याचबरोबर आपल्या मानवी मेंदूमधले काही प्रतिक्रियांचे पॅटर्न्स आपल्याला जाणून घ्यायचे आहेत, कारण त्याच्याबद्दलचा एक सर्वेक्षण अहवाल नुकताच माझ्या वाचनात आला आहे. तर मला वाटलं तो आपण तुमच्याशीसुद्धा नक्कीच शेअर करावा आणि तुम्हालाही विचारावं की तुमच्यापैकी कोणाकोणाला असं जाणवतं. हा जो अहवाल आहे मंडळी, ह्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की जी गोष्ट आपण वारंवार करतो त्याचा एक स्वयंचलित पॅटर्न मेंदू तयार करतो. म्हणजे आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्या प्रकारच्या प्रतिक्रिया द्यायच्या आहेत ह्याचाही एक पॅटर्न तयार होत जातो आणि वेगवेगळ्या लोकांशी आपण या वेगवेगळ्या तयार झालेल्या पॅटर्ननुसार वागतो. म्हणजे गेल्या 10 वर्षांमधल्या तुमच्या अनुभवांच्यावर आधारित हा पॅटर्न असू शकतो आणि जे विश्लेषण तुमचा मेंदू करतो त्याचाही एक प्रकारचा पॅटर्नच तयार होतो. पहिल्यांदा आपण जिथे घटना घडते त्या घटनेचा विचार करतो, त्याच्यानंतर त्या घटनेसंबंधी जी काही जुनी माहिती आपल्या अनुभवांच्या पोतडीमध्ये म्हणजे लॉंग टर्म मेमरीमध्ये असते तिथून आपण ती गोळा करतो. यापूर्वी अशा कुठल्या प्रतिक्रिया आपण दिल्या होत्या का, किंवा असे प्रसंग जेव्हा आले तेव्हा आपल्या आजूबाजूच्या लोकांनी काय केलेलं होतं याचा उहापोह आपला मेंदू करतो. आणि काही स्वयंचलित प्रतिक्रिया जर आपल्या रागावर किंवा आपल्या इतर भावनांवर आपलं नियंत्रण नसेल तर त्या आपल्याकडनं दिल्या जातात आणि हा पॅटर्न हळूहळू मजबूत होत जातो. साधारणपणे जर हा पॅटर्न कधीच स्वतःहून मोडला गेला नाही तर 40-50 वर्ष एकाच प्रकारच्या प्रतिक्रियांचा पॅटर्न तयार होतो. आणि जेव्हा कोणी असं तुमच्याशी अतिशय रागाने बोलत असतं किंवा जेव्हा कोणी तुमच्याशी अतिशय हसून बोलत असतं, टाळून एखादी गोष्ट जात असतं किंवा अशा प्रकारच्या काही प्रतिक्रिया देत असतं, तेव्हा ते त्या क्षणाच्या घटनेमुळे नसतं तर तो त्यांच्या जुन्या मेंदूमधल्या पॅटर्न्सचा परिणाम असतो. जर हा जुना पॅटर्न आपला तयार होतोय हे लक्षात आपण घेतलं आणि ठरवून काही प्रतिक्रिया विरुद्ध द्यायच्या किंवा यापूर्वी जशा प्रकारच्या प्रतिक्रिया आपण देत होतो तशा त्या द्यायच्या नाहीत असं जर आपण ठरवलं आणि आपल्या भावनांवर नियंत्रण आणण्याचा आपण प्रयत्न करत गेलो, त्या बदलाचा प्रयत्न करत गेलो, तर एक नवा पॅटर्नही तयार होऊ शकतो. पण तो तयार व्हायला

त्याला थोडासा वेळ लागतो आणि त्यामुळे हा आपला पॅटर्न नेहमीचा होत चाललाय का, म्हणजे ज्याच्यामध्ये तक्रारी करणं असू शकतं, ज्याच्यामध्ये सतत चिडचिड करणं असू शकतं, सतत कुठल्याही गोष्टीवरनं विनाकारण हसत राहणं असू शकतं, किंवा सतत स्वतःला विक्टिमसारखं किंवा एखाद्या गोष्टीवरती आपण सतत एखाद्या गोष्टीचे शिकार झालो आहे असं सगळ्यांना सांगत राहणं असू शकतं. तर आपला अवेअरनेस म्हणजे आपली जाणीव, आपली कृती म्हणजे आपली ॲक्शन आणि या दोन्हींच्या मधलं सातत्य म्हणजे कन्सिस्टन्सी ही आपण बदलू शकतो आणि ठरवून काही वेगळ्या प्रतिक्रिया देऊ शकतो. तर हा जो सर्वेक्षण अहवाल होता याच्यामध्ये असं सध्या पाहण्यात आलेलं आहे की आपल्या लहान मुलांचा एक पॅटर्न प्रतिक्रियांचा म्हणजे रिॲक्शन पॅटर्न हा ठराविक होत चाललेला आहे, कारण त्यांना तशा प्रकारच्या प्रतिक्रिया द्याव्या अशी सजेशन्स आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातनं मिळत गेलेली असतात आणि त्याचा परिणाम पालकांच्या प्रतिक्रियांवरती झाल्यामुळे मुलांच्या प्रतिक्रियांचाही एक पॅटर्न ठराविक होत चाललेला आहे. तर हा मोडण्यासाठी आपल्या या तिन्हीची सांगड घालणं आवश्यक आहे आणि हा मोडल्यानंतर आपल्या मेंदूमध्ये जे बदल होतात त्यांचाही अभ्यास करणं सूक्ष्म स्तरावरती हे आवश्यक आहे. तर तुमच्यापैकी कोणी कोणी हे बघितलेलं आहे किंवा ऑब्झर्व केलेलं आहे स्वतःमध्ये ते मला जरूर सांगा. तुमच्याही प्रतिक्रियांचा काही ठराविक पॅटर्न तयार होतो आहे का आणि तो मोडण्यासाठी तुम्ही काही ठराविक प्रयत्न करत आहात का ते जरूर कळवा 8657661071 या आपल्या व्हॉट्सॲप क्रमांकावर.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्रोते हो, मुलांना शिकवणं हे मुळातच अवघड काम असतं. त्यातून ती मुलं विशेष प्रकारची असतील तर त्यासाठी विशेष प्रशिक्षणाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची भावना आणि समर्पित वृत्ती असणंही गरजेची असते. कर्णबधीर मुलांसाठी शाळा चालवणाऱ्या वर्षा वैद्य यांच्या संवादातून आपल्याला हेच जाणवेल.
2: माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की आम्हाला जेवढी अंगात ताकद आहे तोपर्यंत आम्हाला ही अशीच मुलं घडवण्याची ताकद देव आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे आम्ही हसू आणू शकतोय, त्यांच्या पालकांवर जो चेहऱ्यावर आनंद येतोय तो आनंद असाच त्यांचा टिकून राहावा.
1: अवश्य ऐका दायित्व समाजाचे. वर्षा वैद्य यांची मुलाखत मंगळवारी 26 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एअर ॲपवरही.

मंडळी, या घरातल्या हसऱ्या ताऱ्यांच्या रिॲक्शन पॅटर्नचा विचार करून आपण प्रतिक्रिया द्यायला हव्या असं आपल्या अनेक श्रोत्यांनी आपल्याला मेसेजमधनं कळवलेलं आहे. तक्रार, चिडचिड, राग, न्यूनगंड हे सहज नैसर्गिक असतात, पण हा पॅटर्न बदलायचं ठरवून संयम आणि नम्रता वापरून तो कमी करण्याचा प्रयत्न मी करतो असं रवींद्र कुडाळकरींनी आपल्याला कळवलेलं आहे. त्याचबरोबर काही अजूनही श्रोत्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत. मित्रमंडळींच्या सोबत असताना रिॲक्शन पॅटर्न वेगळा असतो असं आपल्याला काही श्रोते कळवत आहेत. आणि त्याचबरोबर दत्तात्रय आडत यांनी वेळापूर इथून आपल्याला मेसेज लिहिलेला आहे की काही व्यक्ती पाहिल्या किंवा समोर आल्या तर आपण त्यांच्याविषयीचे पूर्वीचे प्रसंग आठवतो आणि आपली तयार झालेली मतं, त्यांचं बोलणं झाल्यानंतर काही प्रतिक्रिया तशा देण्याचा प्रयत्न करतो, पण त्यांच्याविषयी त्याचवेळी मत प्रदर्शित न करता शांत राहण्याचा प्रयत्न आता ते करतात. तर ही खूपच चांगली गोष्ट आहे, त्यांचा ठरलेला पॅटर्न मोडण्याचा प्रयत्न ते करत आहेत आणि आपण केलेला एक छोटासा प्रयत्न हा पुढे जाऊन आपल्याला जर चांगलं फळ देणार असेल किंवा आपल्या बदललेल्या पॅटर्नमुळे जर आपल्या आजूबाजूचे लोक आपल्याशी वागण्याच्या प्रकारामध्ये जर बदल होणार असेल तर ते नक्कीच आपल्या फायद्याचं आहे. आता वळूया आजच्या दिनविशेषांच्याकडे. आज आहे 25 मे आणि आजच्याच दिवशी 1999 साली पंढरपूरमध्ये जे लाखो वारकरी पूर्वी नॅरो गेजने यायचे त्या पंढरपूर कुर्डुवाडी नॅरोगेज रेल्वेला कायमचा निरोप देण्यात आलेला होता. जवळपास 100 वर्ष ही नॅरोगेज रेल्वे आपण वापरली, पण 1999 साली मात्र आजच्याच दिवशी तिला कायमचा निरोप देऊन त्याचं रूपांतर मोठ्या रेल्वे मार्गामध्ये करण्यात आलं आणि आता या ठिकाणी चक्क वंदे भारत ट्रेननी आपल्याला जाता येतं. त्याचबरोबर आजच्याच दिवशी 1955 साली कांचनगंगा हे जगातलं तिसरं सर्वोच्च शिखर पहिल्यांदा सर झालेलं होतं. 25 मे 1955 अशी ती तारीख आहे. जो ब्राऊन आणि जॉर्ज बँड या ब्रिटिश गिर्यारोहकांनी हे पहिल्यांदा सर केलेलं होतं. आपल्या भारतामध्ये अनेक आव्हानात्मक शिखरं आहेत, त्याच्यापैकी एक म्हणजेच कांचनजंगा. अनेक जी उंच शिखरं आहेत म्हणजे 14,000-8,000 मीटरपेक्षा जास्त उंचीची शिखरं, त्याच्यापैकी आव्हानात्मक असं हे शिखर म्हणता येईल, ते आजच्याच दिवशी सर झालेलं होतं. सध्या आपण माउंट एव्हरेस्टबद्दलच्या अनेक बातम्या ऐकतो आहोत मंडळी, की तिथे एकाच दिवसामध्ये साधारण 270 गिर्यारोहकांनी शिखर माथा गाठलेलं आहे, पण 1955 साली मात्र तशी काही परिस्थिती नसेल, कारण इतक्या मोठ्या प्रमाणावरती गिर्यारोहणच त्यावेळेला होत नव्हतं. अतिशय आव्हानात्मक असा हा खेळ होता. तर हे होते आजचे काही दिनविशेष. आणखी काही दिनविशेष तुम्हाला सांगणार आहे, पण त्याआधी ऐकूया एक छानसं गाणं.

श्रोतेहो, पाण्याचं महत्त्व अगदी पूर्वापारपासून आपल्या संतांनी सुद्धा सांगून ठेवलेलं आहे. वनिता मंडळ कार्यक्रमात आसावरी काळे सादर करतायत याच विषयावरचं कीर्तन.

0: अवश्य ऐका पाण्याचं महत्त्व या विषयावर आसावरी काळे यांचं कीर्तन, तबला साथ सच्चिदानंद सावंत, हार्मोनियम साथ जयश्री रानडे, सोमवार दिनांक 25 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर।
1: सहा वाजून 43 मिनिटं होतात। मंडळी रेनबो फंडेमध्ये आपण भेटलेलो आहोत। आज 25 मे आणि आजच्याच दिवशी 1953 साली अमेरिकेतलं सर्वात पहिलं सार्वजनिक टेलिव्हिजन स्टेशनवरून प्रसारण सुरू झालेलं होतं। या सर्व सेवा जगभरामध्ये पोहोचल्या आणि दळणवळणाच्या सेवांच्यामध्ये एक वेगळीच क्रांती आली। माहिती जनसंपर्क क्षेत्र खूप मोठ्या प्रमाणावर विस्तारलं। त्यातला आजचा हा एक महत्त्वाचा दिवस होता आणि त्याचबरोबर आजच्या आपल्या दिनविशेषांच्यामध्ये आपल्याला आणखी काही गोष्टी वाचायला मिळतात आणि त्या म्हणजे आज आहे थायरॉईड दिवस। थायरॉईड म्हणजे काय? तर आपल्या शरीरातलं एक महत्त्वाचं संप्रेरक, याच्यामधून आपल्या शरीरामधल्या अनेक गोष्टी बॅलन्स होण्याचं काम करत असतात। यामध्ये हायपोथायरॉइडिझम आणि हायपरथायरॉइडिझम अशा दोन्ही प्रकारच्या गोष्टी दिसतात। म्हणजे या संप्रेरकाचं जर का संतुलन बिघडलं तर काय घडू शकतं? तर आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे बदल दिसू शकतात। काही वेळेला असं होतं की आपल्या वयानुसार जे जे बदल आपल्यामध्ये होत असतात त्याच्यातनं काही जणांना थायरॉइडची लक्षणं दिसायला लागतात। पण हा एक असा आजार किंवा अशा प्रकारची कंडिशन आहे की ज्याच्याबद्दल जगभरामध्ये जनजागृती होणं महत्त्वाचं आहे आणि त्यामुळेच आज 25 मे आपण जगभरामध्ये याच्याबद्दलचा अवेअरनेस, याच्याबद्दलची जनजागृती वाढवण्यासाठी काम करत असतो। या आणि अशाच वेगवेगळ्या दिनविशेषांच्याबद्दल आपण जाणून घेतो आहोत मंडळी रेनबो फंडेमध्ये। तुम्ही जरूर सहभागी व्हा। 8657661071 हा आहे आपला व्हॉट्सॲपचा क्रमांक आणि थेट बोलायचं असेल तर डायल करा 4515 4132 किंवा 4515 4133।

नमस्कार, मी मोहन जोशी. अवीट गोडीची जुनी मराठी गाणी आणि आजच्या काळातील नवीन मराठी गाणी, सोबतीला नवे विचार, सकारात्मक गप्पा, यासाठी ऐकत राहा FM रेनबो

डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

संदीप खरे यांचं गीत आपण ऐकलं मंडळी. आता 6:53 झालेली आहेत आणि अनेक श्रोत्यांचे मेसेजेस माझ्यापर्यंत पोहोचलेले आहेत. या मेसेजेसमध्ये चक्क कवितासुद्धा आपल्याला पाठवलेल्या आहेत हरिश्चंद्र पाटील यांनी. ते लिहितात की ज्वालेसारखा तेजस्वी हा अवयव म्हणजे मानवी मेंदू, ज्वालेसारखा तेजस्वी हा अवयव, प्रगतीचा खरा शिल्पकार हा मानव, कितीही गुंतागुंतीचे असो गणित मेंदूच्या बळावर सारे होते निश्चित, कवटीच्या आत एक अद्भुत विश्व, मानवी मेंदू आहे अत्यंत गूढ, डावा भाग करतो तार्किक विचार, उजवा देतो कलेला नवा आकार. तर अगदी हे खरी गोष्ट आहे, मानवी मेंदूचं कृतिशील कार्य याच्याबद्दल आपण असं नक्कीच म्हणू शकतो. तर आज आपण ज्या थायरॉईड दिनाबद्दल बोलतो आहोत त्याचाही आपल्या मेंदूच्या या फंक्शनिंगशी संबंध असतो मंडळी. आयोडीन, सेलेनियम आणि झिंक आणि त्याचबरोबर ड जीवनसत्व यांच्यामध्ये जर का आपल्याला कुठे पूर्तता झाली नाही किंवा हे जर आपल्याला पुरेशा प्रमाणामध्ये मिळालं नाही तर आपल्याला थायरॉईडच्या समस्या येतात आणि थायरॉईड झाल्याच्या नंतर आपल्याला काही मानसिक समस्याही उद्भवू शकतात. ते म्हणजे स्मरणशक्तीमध्ये आलेले बदल, काही वेळेला आपल्या रागावरचं नियंत्रण कमी होणं, सतत म्हणजे आजूबाजूच्या तापमानाशी आपण व्यवस्थितपणे जुळवून न घेतल्यामुळे सुद्धा काही वेळेला आपल्याला अशा प्रकारच्या गोष्टी सामोरे येऊ शकतात. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे आपल्या जीवनशैलीवरती होऊ शकतो आणि अशा अनेक गोष्टी आपल्याला जाणून घेणं महत्त्वाचं आहे. 6:55 झालेली आहेत. थोड्याच वेळामध्ये आपण जाणून घेणार आहोत कोण आहेत आजचे आपले पद्म मानकरी. पण छान छान गाणी आपण ऐकतोच आहोत आणि भरपूर गप्पा मारतो आहोत वेगवेगळ्या विषयांच्यावर. दिनविशेषसुद्धा आपण जाणून घेतो आहोत. तर चला आता कार्यक्रमात पुन्हा एकदा ऐकूया एक छानसं गाणं.

सकाळचे ठीक 7 वाजलेले आहेत मंडळी. पाहूया आजचे आपले पद्म मानकरी कोण आहेत. आजचे आपले पद्म मानकरी आहेत एक अशी व्यक्ती ज्यांनी एक मातृभाषा आपल्या लेखणीतून आपल्या शब्दांमधून जतन केली आणि त्यात आपल्या स्वतःच्या प्रतिभेने नव्या साहित्याची निर्मिती करून ती अधिक समृद्धसुद्धा केली. पद्म मानकरी आज जे आपले आहेत ते कश्मीरी भाषेमधून लिखाण करणारे कविता लिहिणारे शफी शाक. 18 मार्च 1950 हा आहे त्यांचा जन्मदिवस आणि पद्मश्री पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात येते. आजच म्हणजे 25 मेला या पुरस्कारांचं वितरण होत आहे. यापूर्वी त्यांना साहित्य अकादमीचेही पुरस्कार मिळालेले आहेत. आपल्या उत्कृष्ट साहित्य लेखनामुळे कश्मीरी भाषेमधून कश्मीरी जनमानसामध्ये रुजलेलं एक नाव म्हणजे शफी शाक. कप्रिन नावाच्या छोट्याशा गावामध्ये शोपिया जिल्ह्यातल्या या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. अगदी लहानशा घरामध्ये ते वाढले पण इंग्रजी भाषेप्रती त्यांना काश्मीरी इतकंच प्रेम वाटत होतं आणि त्यामुळे काश्मीरी भाषेचा अभ्यास करता करता त्यातल्या वेगवेगळ्या लिप्यांचा अभ्यास करता करता इंग्रजी भाषेनेही त्यांचं लक्ष वेधून घेतलं आणि मग त्यामध्ये त्यांनी PhD पर्यंत शिक्षण घेतलं. शफी शाक हे काश्मीरमध्येच अध्यापनाचं सुद्धा काम करतात. तिथल्या वेगवेगळ्या विद्यापीठांसोबत ते संलग्न आहेत. काश्मीरी भाषेतल्या आणि इंग्रजीतल्या वेगवेगळ्या अनुवादित साहित्याचा त्यांचा गाढा अभ्यास आहे आणि गेल्या 30 वर्षांपासून या साहित्य क्षेत्रामध्ये अध्यापनासह लेखनासह वेगवेगळ्या चर्चासत्रांमध्ये ते सहभागी होत असतात. विद्यार्थी घडवत असतानाच ते नव्या दमाचे साहित्यिकसुद्धा घडवत असतात जे काश्मीरी भाषेमध्ये नव्या प्रकारचं साहित्य निर्माण करू शकतील.

मंडळी, आपल्या भाषेवरती प्रत्येकाने प्रेम करावं आणि ती जतन करावी, किंबहुना आपल्या रोजच्या आयुष्यात ती वापरावी असं प्रतिपादन शफी शाख यांनी सुद्धा केलेलं होतं. त्यांनी कश्मीरी आणि उर्दू या भाषांमध्ये अनेक भाषांतराची कामं केली. त्याचबरोबर कश्मीरी भाषा येत्या पिढ्यातल्या मुलांनीही शिकावी म्हणून किशोर लुगात आणि किश्रुयक ग्रामर अशा प्रकारच्या पुस्तकांचीही निर्मिती केली, जेणेकरून ही कश्मीरी भाषा जतन केली जाईल. त्यांचं वर्णन करताना असं म्हटलं गेलंय की अ स्कॉलर हू डिवोटेड हिज लाईफ टू सेफ गार्ड द लिंग्विस्टिक सोल ऑफ कश्मीर. त्यांच्या या योगदानासाठी आजच त्यांना सन्मानित करण्यात येतंय पद्मश्री पुरस्काराने.

0: यानंतर थोड्याच वेळात आपण ऐकणार आहोत बातमीपत्र पुणे केंद्रावरून आणि पुन्हा भेटणार आहोत रेनबो फंडेच्या उत्तरार्धामध्ये. ऐकत रहा 107.1 MHz FM रेनबो.
1: आकाशवाणी पुणे, संध्या खान प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्यात विविध मुद्द्यांवर व्यापक चर्चा. नागपूरला देशातील प्रमुख लॉजिस्टिक्स केंद्र म्हणून ओळख मिळत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. राज्यातील 5 खासदारांसह 12 जणांना संसद रत्न पुरस्कार जाहीर. आणि राज्याच्या काही भागात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी तर काही भागात उष्णतेची लाट. आता सविस्तर बातम्या. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्यात काल

0: दिल्लीत विविध मुद्द्यांवर व्यापक चर्चा झाली. भारत अमेरिका धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्याचा पुनरुच्चार दोन्ही नेत्यांनी केला. त्याचबरोबर व्यापार, ऊर्जा तसंच प्रादेशिक सुरक्षेसह अन्य महत्वाच्या क्षेत्रातील सहकार्यांचा त्यांनी आढावा घेतला. या चर्चेनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत डॉ जयशंकर यांनी दोन्ही देशातल्या व्यापार कराराला लवकरच अंतिम स्वरूप देण्याची गरज व्यक्त केली, तसंच ऊर्जा व्यापारात झालेल्या विस्ताराचंही स्वागत केलं. भारत अमेरिकेसाठी महत्वाचा धोरणात्मक भागीदार असल्याचं सांगत मार्को रुबियो यांनी भारताचं महत्व अधोरेखित केलं. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये प्रत्येकी प्रति लिटर 2.5 रुपयांपेक्षा जास्त वाढ करण्यात आली आहे. गेल्या 10 दिवसातली ही चौथी दरवाढ आहे. त्यानुसार पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 2.61 रुपये तर डिझेलच्या दरात 2.71 रुपये वाढ करण्यात आली आहे. नवीन मालवाहतूक आणि पुरवठा धोरणामुळे नागपूर हे देशातील एक प्रमुख लॉजिस्टिक्स केंद्र म्हणून नावारूपाला येत आहे असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं. ते काल नागपूरच्या निमजी गोंड खैरी परिसरात 100 एकरांवर उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक लॉजिस्टिक्स पार्कचं उद्घाटन करताना बोलत होते. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या लॉजिस्टिक्स पार्क सुविधेमुळे उद्योग, उत्पादन क्षेत्र आणि पुरवठा साखळीला मोठा फायदा होणार असून मालवाहतुकीचा खर्च कमी करण्यावर सरकारचा भर आहे असं सांगून मुख्यमंत्री म्हणाले,
1: आपल्याला जर ग्लोबली कॉम्पिटेटिव्ह व्हायचं असेल आणि ग्लोबल सप्लाय चेनचा भाग व्हायचं असेल तर लॉजिस्टिकची कॉस्ट कमी करणं हे महत्वाचं आहे. तेच काम आज आपण या माध्यमातून करतो आणि ते अतिशय वेगाने या ठिकाणी काम झालंय. आणि विशेषतः हा जो समृद्धीचं एक्सटेन्शन आहे याच्यामुळे संपूर्ण पूर्व विदर्भ जो आहे हा औद्योगिकदृष्ट्या अतिशय पुढारलेला होईल आणि त्यातनं लॉजिस्टिक्सची कॉस्ट मोठ्या प्रमाणात आपण कमी करू शकू आणि त्यातनं रोजगाराची निर्मिती खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे. आज आपण बघितलं आहे लॉजिस्टिक पार्कमध्ये सगळ्यात जास्त रोजगार असतो. या सगळ्या गोष्टींच्या मागे आपला प्रयत्न हाच आहे की रोजगाराची संधी तयार झाली.
0: यंदाच्या संसदरत्न पुरस्कारांसाठी 12 खासदार आणि 4 संसदीय समित्यांची निवड झाली आहे. महाराष्ट्रातून मेधा कुलकर्णी, श्रीकांत शिंदे, हेमंत सावरा, स्मिता वाघ आणि नरेश म्हस्के या खासदारांची या पुरस्काराच्या विविध श्रेणींमध्ये निवड झाली आहे. प्राईम पॉईंट फाउंडेशन या खासगी संस्थेद्वारे हे पुरस्कार देण्यात येतात. तसंच चरणजीत सिंह चन्नी यांच्या अध्यक्षतेखालची कृषी समिती, भर्तृहरी मेहताब यांच्या अध्यक्षतेखालची वित्त समिती, सप्तगिरी शंकर उल्का यांच्या अध्यक्षतेखालची ग्रामविकास आणि पंचायती राज समिती आणि अनुराग ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालची कोळसा आणि खाण समिती या 4 संसदीय समित्यांचीही या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात जनगणनेच्या कामाला सुरुवात झाली आहे. जनगणना कार्यालयामार्फत 3,797 प्रगणक आणि पर्यवेक्षकांना प्रशिक्षण देण्यात आलं आहे. जनगणना अधिकारी नागरिकांकडे कोणत्याही बँक खात्याची किंवा आधार कार्ड, पॅन कार्ड याबाबतची माहिती मागत नाहीत याची नागरिकांनी नोंद घ्यावी आणि अशा प्रकारची माहिती मागणाऱ्या तोतयांपासून सावध राहावं असं आवाहन महापालिकेच्या वतीनं करण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे जनगणनेच्या कार्यात अडथळा आणणाऱ्या आणि प्रगणकांना माहिती न देता कामात अडथळा निर्माण करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल असंही सूचित करण्यात आलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

बातमीपत्रात पुन्हा स्वागत. राष्ट्रपती भवनात आज होणाऱ्या यावर्षीच्या पहिल्या नागरी पुरस्कार प्रदान सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 66 पद्म पुरस्कार प्रदान करतील. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह इतर मान्यवर या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यात राष्ट्रपती 2 पद्मविभूषण, 6 पद्मभूषण आणि 58 पद्मश्री पुरस्कार प्रदान करणार आहेत. वर्ष 2026 साठी राष्ट्रपतींनी 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांसह एकंदर 131 पद्म पुरस्कार प्रदान करण्यास मंजुरी दिली आहे. उर्वरित पद्म पुरस्कार सोहळ्याच्या दुसऱ्या टप्प्यात प्रदान केले जातील. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजे सीबीएसईची पुनर्मूल्यांकन प्रक्रिया त्रुटीमुक्त करण्यासाठी त्यांना मदत करण्याकरता इंडियन इन्स्टिट्यूट

टेक्नॉलॉजी म्हणजे IIT मद्रास इथले प्राध्यापक आणि तांत्रिक तज्ज्ञांच्या एका पथकाला पाठवण्याचे निर्देश केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिले आहेत. CBSEच्या निकालानंतरच्या सेवा पोर्टलबाबत विद्यार्थी आणि पालकांनी व्यक्त केलेल्या चिंता आणि घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे UPSEच्या नागरी सेवा पूर्वपरीक्षा आणि भारतीय वन सेवा पूर्वपरीक्षा काल सुरळीतरित्या पार पडल्या. देशभरातील 83 शहरांमधील 2000 अधिक परीक्षा केंद्रांवर या परीक्षा घेण्यात आल्या. गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी परीक्षा केंद्रांवर उमेदवारांच्या रिअल टाईम चेहरा प्रमाणीकरण या प्रणालीची अंमलबजावणी यंदा प्रथमच करण्यात आल्याचं UPSEनं सांगितलं. सध्या OBCचं आरक्षण संपलं आहे. कुणबी दाखल्यामुळे मूळ OBC राजकारणातून बाहेर फेकला गेला आहे. प्रस्थापितांकडून OBCंना भयभीत केलं जात आहे, तरीही सरकार आमचं ऐकून घ्यायला तयार नाही, त्यामुळे सरकार OBCंच्या बाबतीत आंधळं आणि बहिर झालंय का, असा प्रश्न OBC नेते लक्ष्मण हाके यांनी उपस्थित केला आहे. ते काल सोलापूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. सर्वच ठिकाणी OBCत मराठा समाज दाखल झाला तर OBCंमधील 400 जाती जमातींनी कुठे जायचं, असा सवाल उपस्थित करत मुख्यमंत्र्यांनी OBCंच्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत, असंही हाके यावेळी म्हणाले. माझं गाव आरोग्य संपन्न गाव हे केवळ एक शासकीय अभियान नसून ग्रामीण भागाचा कायापालट करणारी चळवळ आहे, असं मत आरोग्यसेवा नागपूर मंडळाचे उपसंचालक डॉ शशिकांत शंभरकर यांनी व्यक्त केलं. ते काल भंडारा जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय आढावा बैठकीत बोलत होते. यावेळी शासनाच्या सर्व आरोग्य योजनांच्या सद्यस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. रत्नागिरीचे जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी नुकतीच 23 मे रोजी पत्नी डॉ सुप्रिया यांच्यासह एव्हरेस्ट बेस कॅम्पची मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केली. रत्नागिरीचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाडही या मोहिमेत होते. सातपुते आणि गायकवाड या दोघांनी एव्हरेस्ट बेस कॅम्पवर राज्यघटनेची उद्देशिका प्रदर्शित केली. सोलापूरच्या श्री सिद्धेश्वर तलावामध्ये काल सकाळी ऑक्सिजन अभावी पुन्हा शेकडो मासे मृत्युमुखी पडले. तलावातील पाणी शुद्ध राहावं तसंच त्या पाण्यातील जलचरांना पुरेसा ऑक्सिजन मिळावा यासाठी महापालिकेच्या वतीनं 1,00,000 रुपये खर्च करून एरिएटर बसवण्यात आले आहेत. तरीही तलावातील मासे मृत्युमुखी पडले आहेत. गेल्या वर्षभरात जवळपास 3 वेळा मासे मृत्युमुखी पडण्याची घटना घडली. नाशिक जिल्ह्यात काल सलग दुसऱ्या दिवशी काही भागांमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली. मालेगाव, निफाड आणि चांदवड या 3 तालुक्यांमध्ये काल पावसानं हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. बदलत्या वातावरणामुळे आणखी काही दिवस वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागात काल पावसानं मेघगर्जनेसह हजेरी लावली. काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे झाड पडून नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत. कोकम पिकासाठी हा पाऊस धोक्याचा असल्यानं कोकम बागायतदार धास्तावले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्लेनजीक शिरोडा केरवाडी इथली मच्छीमारी करण्यासाठी समुद्रात गेलेली बोट अचानक आलेल्या सोसाट्याच्या वादळी वाऱ्यामुळे उलटून बुडाली. या अपघातात बोटीवरील एकाच कुटुंबातील 3 दोघेजण थोडक्यात बचावले असून एक मच्छीमार समुद्रात बेपत्ता झाला आहे. राज्यात अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर तसंच अकोला, नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी उद्यापर्यंत उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा जारी करण्यात आला आहे. प्रादेशिक हवामान विभागानं बुलढाणा आणि वाशिम जिल्हे वगळता विदर्भाच्या बहुतांश भागात उच्च तापमान कायम राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह हलका पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्यात विविध मुद्द्यांवर व्यापक चर्चा. नागपूरला देशातील प्रमुख लॉजिस्टिक्स केंद्र म्हणून ओळख मिळत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. राज्यातील 5 खासदारांसह 12 जणांना संसद रत्न पुरस्कार जाहीर. आणि राज्याच्या काही भागात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी तर काही भागात उष्णतेची लाट. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

नमस्कार, मी मृणाल कुलकर्णी आणि आपण ऐकत आहात इंद्रधनुष्याचे सात रंग FM रेनबो वाहिनी 107.1 MHz। नमस्कार, राम राम मंडळी। FM रेनबोच्या उत्तरार्धमध्ये तुमच्यासोबत आहे मी मानसी आंबडेकर। 7:20 झालेली आहेत आणि आपण पुन्हा भेटलेलो आहोत

25 मेच्या या आपल्या कार्यक्रमामध्ये आज आपण वेगवेगळ्या दिनविशेषांच्याबद्दल तर बोलतोच आहे, पण काही वेगळ्या बातम्यासुद्धा जाणून घेतो आहे. तुम्हीसुद्धा जरूर सहभागी व्हा 8657661071 या आपल्या व्हॉट्सॲप क्रमांकावर. आणि छान छान गाण्यांसोबत आता हा उत्तरार्धही आपण सजवतो आहोत, त्यातलं हे पहिलं गीत तुमच्यासाठी.

मंडळी, आज आहे 25 मे. 25 मे हा आहे जागतिक मासे स्थलांतर दिवस. मासे म्हणजे काय तर आपल्या रोजच्या खाण्यातले मासे म्हणून त्याचा विचार करू नका, पण ते जलचर आहेत. आणि या जलचरांना सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतर करण्याची गरज पडते. एका ठिकाणी जर पाण्याचं तापमान वाढलं तर हे तापमान वाढलेल्या ठिकाणापासून ते स्थलांतर करतात आणि त्यांच्यासाठी योग्य अशा तापमानामध्ये जातात. काही मासे तर मुद्दाम आपल्या पिल्लांना जन्म देण्यासाठी, आपली अंडी देण्यासाठी स्थलांतर करतात, कारण ज्या अधिवासामध्ये ते राहतात तिथल्या अधिवासातले धोके त्यांना माहिती असतात. आणि त्यामुळेच माशांचा हा प्रवास आपल्या बर्फाच्या अस्तराखालनं वाहणाऱ्या कित्येक नद्यांच्यामधनं सुरू असतो. खळाळत्या पाण्यामध्ये सुद्धा मासे आपल्याला पाहायला मिळतात. आणि आता जूनमध्ये कोकणामध्ये मुख्यतः आपल्याला चढणीचे मासे पाहायला मिळतील. वेगवेगळ्या प्रकारचं आयुष्य जगत असलेले मासे जेव्हा स्थलांतर करतात तेव्हा त्याच्यामध्ये त्यांना काही अडचणी येतात. आणि सध्या जागतिक तापमान वाढ जी घडते आहे त्याच्यामुळे पाण्याचं आतलं तापमान आणि त्याच्यामुळे बदललेले प्रवाह किंवा वेगवेगळ्या मानवनिर्मित गोष्टींच्यामुळे पाण्यामध्ये होणारं प्रदूषण, या सगळ्या गोष्टींचे अडथळे माशांनाही आपल्या स्थलांतरामध्ये जाणवतात. आणि त्यामुळेच नदीच्या परिसंस्थेचं संवर्धन एकूण त्यासाठी महत्त्वाचं आहे. गोड्या पाण्यातले म्हणजे नद्यांमधले मासे स्थलांतर करतात आणि या गोड्या पाण्यातल्या माशांच्या स्थलांतराच्या प्रति जनजागृती करण्यासाठी, शक्यतो हे सगळे जलस्रोत स्वच्छ ठेवण्यासाठी आणि एकूण या परिसंस्थेच्या संवर्धनासाठी आजचा हा दिवस जागतिक स्तरावरती साजरा केला जातो. 25 मे हा तो दिवस आहे. आणि या वर्षी या नदी परिसंस्थेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे औद्योगिक कचरा त्याच्यामध्ये जो सोडला जातो त्याच्यासाठी काही करता येईल का, किंवा त्याला पर्यायी काही गोष्टी करता येतील का, अशा प्रकारे जनजागृती करण्यासाठी आणि या निगडीत उपक्रम राबवले जावे याकरता जगभरामध्ये प्रयत्न सुरू आहेत. आणि या निमित्ताने त्याच्यावर विचारमंथन सुरू आहे. खूप मोठ्या प्रमाणातला कचरा आपला नद्यांमध्ये जात असतो आणि बराचसा विघटनशील नसल्यामुळे माशांना त्यापासून सुद्धा धोका संभवतो. या माशांच्या मधून तो आपल्या पोटामध्ये जाण्याचीही शक्यता असते, त्यामुळे आपल्यालाही आजार होऊ शकतात. या सगळ्या गोष्टींचा विचार करून आजचा हा मासे स्थलांतर दिवस एका बदलाची किंवा एका येऊ घातलेल्या संकटाची चाहूल देणाराही आहे आणि त्यामुळे योग्य वेळी आपल्याला त्यासाठी पर्याय उभे करणं आवश्यक आहे असंही आपल्याला सुचवतो.

0: श्रोते हो, मुलांना शिकवणं हे मुळातच अवघड काम असतं। त्यातून ती मुलं विशेष प्रकारची असतील तर त्यासाठी विशेष प्रशिक्षणाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची भावना आणि समर्पित वृत्ती असणंही गरजेची असते। कर्णबधीर मुलांसाठी शाळा चालवणाऱ्या वर्षा वैद्य यांच्या संवादातून आपल्याला हेच जाणवेल।
1: माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की आम्हाला जेवढी अंगात ताकद आहे तोपर्यंत आम्हाला ही अशीच मुलं घडवण्याची ताकद देव आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे आम्ही हसू आणू शकतोय, त्यांच्या पालकांवर जो चेहऱ्यावर आनंद येतोय तो आनंद असाच त्यांचा टिकून राहतो।
0: अवश्य ऐका दायित्व समाजाचे। वर्षा वैद्य यांची मुलाखत मंगळवारी 26 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एअर ॲपवरही।

0: 7:40 होत आहेत मंडळी, आता वेळ झाली आहे प्रायोजित कार्यक्रमाची. आजचा आपला प्रायोजित कार्यक्रम आहे दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे पूना गाडगीळ. ऐकूया हा प्रायोजित कार्यक्रम.
1: विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
2: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, रचना संसद समोर, प्रभादेवी मुंबई, गोखले रोड ठाणे, फडके रोड डोंबिवली आणि बदलापूर.
3: यंदाच्या अधिक महिन्यात आपल्या विष्णुरूप जावयासाठी गिफ्ट ठरलं का? मग आजच भेट द्या PN गाडगीळ अँड सन्सच्या जवळच्या शोरूमला.
4: आकर्षक चांदीच्या वस्तू आणि सुंदर पूजा साहित्याची खास रेंज
3: आणि जावयासाठी ट्रेंडी बजेट फ्रेंडली भरपूर व्हरायटीज.
4: शिवाय आपल्या लाडक्या लेकीसाठी जोडवी आणि पैंजणचे शेकडो स्टायलिश डिझाईन्स.
3: आजच भेट द्या पूना गाडगीळ अँड सन्स, अधिक महिन्यासाठी खास व्हरायटी सह आपल्या सेवेत.
2: श्रोते हो, महिलांना आवडणाऱ्या सोन्याच्या माळांचे महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकार आहेत. त्यांची नावही खूप इंटरेस्टिंग आहेत. तर जोंधळी माळ किंवा कंठी माळ हे खास मराठी माळांचे प्रकार आहेत. त्यात मण्यांचे प्रकार कसे असतात त्याची

0: गुंफण कशी केली जाते, तसे पदर कसे असतात, या सगळ्यांची माहिती आज आपल्याला देणार आहेत पूना गाडगी आणि सन्स या लोकप्रिय सराफी कंपनीचे संचालक श्रीयुत अमित मोडक सर. मोडक साहेब, कार्यक्रमात तुमचं स्वागत.
1: नमस्कार. जोंधळीमाळचा जो मणी असतो तो गुळगुळीत असतो, आणि त्या मण्यांमध्ये म्हटलं तर साधारणपणे 24 ते 28 इंचामध्ये जर माळ बनवायची झाली तर 17-18 ग्रॅममध्ये बनते. एक एक मण्याचा जर विचार करायचा झाला तर 125 ते 150 मणी एका माळेमध्ये बसतात.
0: बर,
1: त्यालाही मी मागल्या भागात जसं सांगितलं असं काही लोक दर महिन्याला, दर 15 दिवसाला, दर 7 दिवसाला एक एक मणी घेऊन साठवून मग त्याच्या माळा करतात. साधारणपणे आजच्या घडीला जर आपण असं धरलं 1.5 लाख रुपये किंमत आहे त्याची सोन्याची 10 ग्रॅमला, तर त्या सोन्याची किंमत 14 ते 16% मजुरी आणि 17 ग्रॅम वजनाची माळ म्हटलं तर साधारणपणे ती 3-1 लाख रुपयापर्यंत होऊ शकते. आता हे जे मणी आहेत हे तारेमध्ये गुंफलेले असतात, म्हणजे जसे आपले मंगळसूत्र गुंफताना ज्या तारा असतात त्या प्रकारचे तारा असतात. दिसायला छान दिसतं जोंधळी मण्यांमध्ये, पण मल्टीपदरचे माळा येतात, पण हे आपण सिंगल पदरच्या माळेचा विचार करतोय. मल्टीपदरची माळ असेल तर मी आधी सांगितलं असं एका बाजूच्या 3 पदरांवरती 2 पदकं, एका बाजूच्या 3 पदरांवर 1 पदक असं ते डिझाईन करून फ्युजन करून ते वापरलं जातं. तशाच प्रकारे कंठीमणी पण असतो, जे जोंधळीमणी ज्या साईजचा असतो त्याच आकारमानाचा साधारणपणे कंठीमणी असतो, फक्त त्याला तास असतात, षटकोनी जरा असं दिसण्याचा प्रकार असतो, म्हणजे जरा ते चमचमतं, जास्त ग्लेज येतं. आणि कंठीमणीलाही साधारणपणे जोंधळीमणी सारखेच 125 ते 150 मणी, साधारणपणे 24 ते 27-28 इंचापर्यंतची लांबी, आणि वजन म्हणाल तर ते साधारणपणे 15 ते 16 ग्रॅम वजन, मजुरी सकट 2-3 लाखाच्या ऐवजी ते कुठेतरी 2,80,000 रुपये होत असेल. तर अशा प्रकारे या दोन्ही माळा जर विचार केला तर प्रत्येक माळ, म्हणजे आपण अगदी पहिली बघितलेली मोहन माळ, त्याच्यानंतरची जोंधळी माळ, आताची कंठीमणी माळ, या सगळ्या माळा जर विचार केला आपण तर त्या साधारणपणे 3 लाख रुपयाच्या घरामध्ये बसतात, GST, मजुरी आणि याच्या सकट, सब्जेक्ट टू सोन्याचा भाव आपण जो धरला 1,50,000 रुपये तो राहिला आणि जर ग्राहक आणखीन आनंदी झाले तर त्याप्रमाणे, म्हणजे दर महिन्याला साधारणपणे तुम्हाला 30,000 सेव्ह केले तर 10 महिन्यानंतर मजुरीत काहीतरी वाचून तुम्हाला ही माळ मिळू शकेल.
0: खरंय सर, तुम्ही हे जे जोंधळी माळ आणि कंठीमणी माळीविषयी माहिती सांगताय तर आकारमान त्याचं लहान मोठं केलं तर त्याच्यामध्ये लाख भरलेली असते का?
1: म्हणजे मी म्हंटल असं जे साबुदाण्याची गोळी जी होमिओपॅथीची असते त्या साईजच्या मण्यांचा विचार करून आपण ते वजन वगैरे विचार केला, जर मणी मोठे बनवले ते आकाराने तर त्याचं वजन वाढणार, तेवढ्यानी किमती वाढणार. लाखीमणी हा पूर्वीचा प्रकार होता. आताच्या आधुनिक काळामध्ये मॅन्युफॅक्चरिंग किंवा प्रोडक्शनच्या आधुनिक प्रोसेस असल्यामुळे हॉलो मणी पण व्यवस्थित टिकणारे, न चेपले जाणारे बनवण्याची एक टेक्निक निर्माण झालंय, त्यामुळे तुम्ही मोठा मणी करू शकता, वजन वाढेल. लाखीमणी केलात तर खूप वजन कमी होईल कारण त्याच्यावरती तर तो पापुद्रा चढवलेला असतो, पण आता लाखीमणी तितकेसे पॉप्युलर नाहीत, त्यामुळे मण्याचा साईज वाढवू शकता आणि त्या आकारमानानुसार त्याचं वजन वाढेल. त्यामुळे आपण जे विचार करतोय ते साबुदाण्याच्या गोळीच्या आकाराने त्याचं वजन विचार करतोय, अदरवाईज त्याचं वजन निश्चितच वाढेल.
0: बरोबर. मोडक सर, जोंधळी माळ आणि कंठीमणी माळ या जनरली लग्न समारंभात घातल्या जाणाऱ्या खास दागिन्यांची माहिती आज आपण आमच्या श्रोत्यांना दिलीत. श्रोत्यांच्या वतीने मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, रचना संसद समोर प्रभादेवी मुंबई, गोखले रोड ठाणे, फडके रोड डोंबिवली आणि बदलापूर.
2: आत्ताच आपण ऐकला प्रायोजित कार्यक्रम दागिना म्हणजे पूना गाडगीळ अँड सन्स. 7:45 झालेली आहेत. ऐकूया कार्यक्रम अज्ञात मुंबई.

0: श्रोता हो नमस्कार। प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन। लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्सना केतकर। आज ऐकूया मुंबई नगरीवर वरदहस्त ठेवणाऱ्या देवी महालक्ष्मीच्या स्थापनेची कथा।
1: महालक्ष्मी ही देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरातली प्राचीन देवता आहे। मुंबईवर या देवीचा वरदहस्त असल्याने मुंबई ही देशाची लक्ष्मी आहे अशी भाविकांची श्रद्धा आहे। पुराणातली लक्ष्मी आणि मुंबई यांच्या उगमाविषयीच्या कथांमध्ये कमालीचं साम्य आहे। फक्त पुराणातली लक्ष्मी समुद्र मंथनातून प्राप्त झाली तर मुंबई समुद्र बंधनातून प्राप्त झाली एवढाच काय तो फरक। देवी महालक्ष्मीच्या उगमाची कथा ही समुद्राशीच संबंधित आहे। 18व्या शतकाच्या उत्तरार्धात ब्रिटिशांनी मुंबईमधल्या 7 बेटातल्या खाचा बुजवून एकसंध भूभाग तयार करण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला होता। यामध्ये सर्वात मोठी खाडी होती ती मुंबई आणि वरळी यांच्यामधली। ही खाडी एवढी मोठी होती की भरतीच्या वेळी या खाडीतून आत घुसणारं समुद्राचं पाणी पार झायखळ्यापर्यंत पोहोचत असे। म्हणजे तिथून महालक्ष्मी किंवा वरळीला यायचं झालं तर होडीशिवाय पर्याय नसे। ओहोटीच्या वेळेला हा संपूर्ण भाग दलदलीनं व्यापून राहिलेला असे।
2: 1771 ते 1784 या काळात मुंबई प्रांताचे गव्हर्नर असलेले विलियम हॉर्नबी यांनी या खाडीवर बांध घालून पाणी अडवण्याचा निर्णय घेतला। अति खर्चिक असणाऱ्या या कामाला ईस्ट इंडिया कंपनीचा विरोध होता। हॉर्नबी यांनी मात्र त्या विरोधाला न जुमानता बांधाचं काम सुरू केलं। बांधकामाचं कंत्राट रामजी शिवजी प्रभू यांच्याकडे देण्यात आलं। लवकरच खाडी बुजवण्याचं काम सुरू झालं खरं, पण प्रत्येक वेळी समुद्राच्या प्रचंड लाटांमुळे बांध कोसळतच असे। अनेकदा प्रयत्न करूनही बांध टिकत नव्हता आणि खर्च मात्र वाढतच चालला होता। अशा परिस्थितीत एके रात्री कंत्राटदार रामजी शिवजी ह्यांच्या स्वप्नात देवी महालक्ष्मी आली आणि तिने आपण आपल्या दोन बहिणी महाकाली आणि महासरस्वती ह्यांच्या सोबत समुद्राच्या तळाशी असून आम्हाला बाहेर काढल्याशिवाय बांध काही पूर्ण व्हायचा नाही असा दृष्टांत दिला। रामजी शिवजी यांनी ही गोष्ट हॉर्नबी यांच्या कानावर घातली। हॉर्नबी यांचा रामजी शिवजी सांगत असलेल्या कथेवर विश्वास बसणं तसं कठीणच होतं, पण बांधाच्या कामात होत असलेला विलंब, वाढता खर्च आणि कंपनीचा दबाव यामुळे कावलेल्या हॉर्नबी यांनी रामजी शिवजीला मूर्ती शोधण्यासाठी परवानगी दिली। गव्हर्नरची परवानगी मिळताच रामजी शिवजीने स्थानिक मच्छीमारांच्या मदतीनं समुद्रात शोध मोहीम सुरू केली आणि काही दिवसातच जाळ्यात 3 मूर्ती सापडल्या। या मूर्तींची प्रतिष्ठापना बांधाच्या दक्षिण टोकावर समुद्र किनारी करण्यात आली। त्याच ठिकाणी नंतर सन 1784-85 ह्या सुमारास मंदिर उभारण्यात आलं आणि त्यात महालक्ष्मीचं आणि तिच्या दोन बहिणी म्हणजेच महाकाली आणि महासरस्वती यांची प्रतिष्ठापना करण्यात आली। हेच ते आजचं महालक्ष्मीचं सुप्रसिद्ध मंदिर।
1: जुन्या काळी प्रचलित असलेला हा महालक्ष्मी संदर्भातला दृष्टांत समुद्र मंथनाच्या कथेशी नातं सांगत असला तरी श्रद्धेचं पांघरून दूर केलं असता त्या काळचं वास्तव समोर येतं। महालक्ष्मी मंदिराचा उगम जरी 18व्या शतकातला असला तरी देवीच्या मूर्तीचा इतिहास त्याहूनही जुना असावा। ब्रिटिश पूर्व काळात झालेल्या परकीय आक्रमणांच्या काळात अनेक मंदिरं उद्ध्वस्त करण्यात आली होती। या देवांच्या मूर्ती सुरक्षित ठेवण्यासाठी अनेकांनी त्या मूर्ती विहिरीत किंवा इतर गुप्त ठिकाणी लपवून ठेवण्याचा मार्ग पत्करला होता। प्रभादेवीच्या संदर्भातही असं झाल्याचं आपण आधी ऐकलंय, तेच महालक्ष्मीच्या मूर्तीबाबतही घडलं असावं। बांधाच्या निर्मितीच्या वेळेला त्या मूर्ती सापडल्या आणि नंतरच्या काळात श्रद्धाळूंनी त्या घटनेवर कथांचं आवरण चढवलं असावं। मुंबईतल्या अनेक प्राचीन देवतांप्रमाणे महालक्ष्मीची स्थापनाही कोळी समाजानं केली असावी। या देवीची सांगड आर्थिक समृद्धीशी घातली गेल्या

0: पूर्वी चैत्र देवीची जत्राही भरत असे, परंतु आता ती बंद करण्यात आलेली आहे. महालक्ष्मीच्या दर्शनाला दररोज येणाऱ्या भाविकांची गर्दी पाहता या देवीला वेगळ्या जत्रेची आवश्यकता भासतही नाही. महालक्ष्मी ही केवळ देवता नसून मुंबईच्या समृद्धी, विकास आणि आशेचं प्रतीक आहे. त्यामुळेच या मंदिराला आणि त्याच्या इतिहासाला विशेष स्थान मिळालेलं आहे.
1: महालक्ष्मीच्या कथेची सांगड वरळीच्या बांधाच्या बांधकामाशी घातली गेली हे योग्य असलं तरी वरळीचा बांध गव्हर्नर विल्यम हॉर्नबी यांनी बांधला हे तथ्याला धरून नाही. इतिहासातील नोंदीनुसार वरळीचा बांध 1728 सालीच कॅप्टन ॲलियास बेट्स ह्यांनी बांधला होता, पण तो पुरेसा मजबूत नसल्याने नंतरच्या काळात त्याची वारंवार दुरुस्ती करायला लागत होती. यात वेळेचा आणि पैशाचाही अपव्यय होत होता आणि म्हणूनच ईस्ट इंडिया कंपनीचा त्या बांधाला विरोध होता. हॉर्नबी यांनी मात्र बांधाच्या मजबुतीकरणाचा प्रश्न कायमचा सोडवण्याचा चंगच बांधला आणि तडीसही नेला. कंपनीचा विरोध डावलून हॉर्नबी यांनी काम पूर्ण केलं म्हणून त्यांना कंपनीनं सेवेतून काढून टाकलं, पण या बांधाशी मात्र त्यांचं नाव कायमचं जोडलं गेलं. या बांधाच्या वरून महालक्ष्मी मंदिर ते वरळीच्या लव्ह ग्रो उदंचन केंद्रापर्यंत जो रस्ता तयार करण्यात आला त्याला हॉर्नबी यांची आठवण म्हणून हॉर्नबी वेलॉर्ड असं नाव देण्यात आलं. एका अंगाला महालक्ष्मी रेसकोर्स आणि दुसऱ्या अंगाला हाजी अली दर्गा असणाऱ्या या देखण्या अर्धचंद्राकृती रस्त्याला आपण आज लाला लजपतराय रोड म्हणून ओळखतो.
2: हा होता अज्ञात मुंबई या पुस्तकाच्या क्रमशः वाचनाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी, शीर्षक गीत समीर सामंत, शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके, गायक मंदार पिलवलकर, ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे, निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी, संकल्पना शैलेश माळोदे.

मंडळी, आत्ताच आपण ऐकला कार्यक्रम अज्ञात मुंबई आणि 7:55 झाली सुद्धा. बघता बघता आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे. आजच्या कार्यक्रमात फोनच्या माध्यमातून गणेश जोशी, वंदना जोशी, वसंत पारुंडेकर, किशोर नाईक, सुहास पांडे, मानसी आठवले हे श्रोते सहभागी झाले आणि व्हॉट्सॲपच्या माध्यमातून जवळपास 109 श्रोत्यांनी सहभाग घेतलेला आहे. खूप खूप धन्यवाद. आजचे कार्यक्रम तुम्हाला कसे वाटले, आजच्या कार्यक्रमातली माहिती गाणी कशी वाटली याच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर जरूर लिहून कळवा. आणि मराठी गाणी यानंतर तुम्हाला ऐकायची असतील तर ती FM गोल्डवर तुमच्यासोबत असेल अमेय आणि 2 ते 5 या आपल्या वेळेमध्ये तुमच्यासोबत असेल मधुलिका आजच्या कार्यक्रमांसाठी. तेव्हा मी मानसी आंबडेकर इथेच आजच्या कार्यक्रमात तुमचा निरोप घेते. स्वस्थ रहा, मस्त रहा, छान छान गाणी ऐका. तुमच्यासोबत आम्ही आहोतच आणि आमच्यासोबत तुमच्या छान दिवसाला वाटून घ्या. स्वतःची काळजी घ्या आणि या ऋतूसंधीमध्ये स्वतःचा आहार विहार या सगळ्याच्या सोबत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि ऐकत रहा 107.1 MHz FM रेनबो. यानंतर ठीक 8:15 आणि 8:30 अनुक्रमे हिंदी, इंग्रजी आणि मराठी बातमीपत्र आपण ऐकणार आहोत. मंडळी, पुन्हा भेटूया.

0: सकाळचे 8:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, मनोज क्षीरसागर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये 10 दिवसात चौथ्यांदा वाढ. इराणसोबत कोणताही करार घाईनं न करण्याचा अमेरिकी अध्यक्षांचा सल्ला. सर्व आदिवासी समुदायांना समान नागरी संहितेच्या कक्षेतून वगळण्यासाठी केंद्राद्वारे विशेष तरतुदी. काँगोमधील इबोला विषाणूच्या साथीत आतापर्यंत 119 जणांचा मृत्यू. आफ्रिकी देशांमध्ये अनावश्यक प्रवास टाळण्याचा भारतीयांना सल्ला. आणि महाराष्ट्रासह मध्य आणि वायव्य भारताच्या मोठ्या भागामध्ये तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे जनजीवन विस्कळीत. आता सविस्तर बातम्या. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये प्रत्येकी प्रतिलिटर 2.5 रुपयांपेक्षा जास्त वाढ करण्यात आली आहे. गेल्या 10 दिवसातली ही चौथी दरवाढ आहे. त्यानुसार पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 2.61 रुपये तर डिझेलच्या दरात 2.71 रुपये वाढ करण्यात आली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या प्रतिनिधींना इराणसोबत कोणताही करार घाईनं न करण्यास सांगितलं आहे. तत्पूर्वी गेल्या 3 महिन्यांपासून सुरू असलेल्या या युद्धात

लवकरच तोडगा निघण्याची आशा कमी असल्याचं अमेरिकी प्रशासनानं सांगितलं आहे. अमेरिकन प्रसारमाध्यमानुसार चर्चेत असलेल्या या करारामध्ये 60 दिवसांच्या शस्त्रसंधीची मुदतवाढ, होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा उघडणं आणि इराणच्या अणुकार्यक्रमावर पुढील वाटाघाटी यांचा समावेश आहे. या प्रस्तावित करारावरून रिपब्लिकन पक्षात फूट पडली असून काहींच्या मते हा करार इराणबाबत खूपच सौम्य आहे. सिनेटर टेड क्रूज म्हणाले की ही एक विनाशकारी चूक ठरेल, तर सिनेटच्या सशस्त्र सेवा समितीचे अध्यक्ष रॉजर विकर म्हणाले की 60 दिवसांच्या शस्त्रसंधीचा अर्थ ऑपरेशन एपिक फ्युरीद्वारे जे काही साध्य झालं आहे ते सर्व व्यर्थ गेलं असं होईल. परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांनी काल नवी दिल्लीत विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी भारत अमेरिका धोरणात्मक भागीदारी भक्कम असल्याचा पुनरुच्चार केला आणि व्यापार, ऊर्जा, गतिशीलता तसंच प्रादेशिक सुरक्षितता यासारख्या सहकार्याच्या प्रमुख क्षेत्रांची रुपरेषा मांडली. शिष्टमंडळ स्तरावरील चर्चेनंतर आयोजित पत्रकार परिषदेला संबोधित करताना डॉ जयशंकर यांनी व्यापार करार लवकरात लवकर पूर्ण करण्याची आवश्यकता अधोरेखित केली. ऊर्जा व्यापारातील विस्ताराचं त्यांनी स्वागत केलं आणि भारताच्या ऊर्जा सुरक्षिततेसाठी ऊर्जेचा पुरवठा विविध स्रोतांद्वारे होणं अत्यंत महत्वाचं असल्याचं सांगितलं. इराणमधील संघर्षाच्या संदर्भात बोलताना जयशंकर म्हणाले की जागतिक इंधनाचे दर कमी राहावेत आणि व्यापार उदीम निर्बाधपणे सुरू व्हावा यामध्ये भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांचंही सामावलेलं आहे. अमेरिका, इस्रायल, इराण आणि इतर आखाती देशांसोबतही भक्कम संबंध असलेला भारत जगातील मोजक्याच देशांपैकी एक असल्याचं जयशंकर यांनी नमूद केलं. सरकारनं सर्व आदिवासी समुदायांना समान नागरी संहितेच्या कक्षेतून वगळण्यासाठी विशेष तरतुदी केल्या असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितलं. या तरतुदींमुळे आदिवासी समुदायांचे हक्क पूर्णपणे सुरक्षित राहतील असं त्यांनी काल नवी दिल्लीत जनजाती सांस्कृतिक समागमाला संबोधित करताना सांगितलं. आदिवासी समुदायांचा त्यांच्या जमिनींवर आणि जंगलांवर कायदेशीर मालकी हक्क आहे आणि कोणीही त्यावर अतिक्रमण करू शकत नाही असा पुनरुच्चार शहा यांनी केला. नागालँडचे राज्यपाल नंदकिशोर यादव यांनी काल दिमापूर इथं आयोजित नागालँड भोजपुरी समाजाच्या 14व्या सत्कार समारंभात भोजपुरी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव केला. भोजपुरी समाजानं नागालँडच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात मोलाचं योगदान दिलं असल्याचं राज्यपालांनी नमूद केलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची पुनर्मूल्यांकन प्रक्रिया कोणत्याही त्रुटींविना पार पडावी यासाठी आयआयटी मद्रास आणि आयआयटी कानपूरमधील प्राध्यापक आणि तांत्रिक तज्ज्ञांचं एक पथक नियुक्त करण्याचे निर्देश दिले आहेत. सीबीएसईच्या निकालपश्चात सेवा पोर्टलबाबत वस्तुस्थिती तसंच विद्यार्थी आणि पालकांनी उपस्थित केलेल्या चिंता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं या महिन्याच्या 28 तारखेला नियोजित असलेली सामायिक विद्यापीठ प्रवेश परीक्षेची तारीख पुढे ढकलली आहे. परीक्षेच्या सुधारित तारखा लवकरच जाहीर केल्या जातील असं संस्थेनं सांगितलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. काँगोमध्ये देशाच्या पूर्वेकडील भागात सुरू असलेल्या इबोलाच्या उद्रेकात संशयित रुग्णांची संख्या आता 900च्या पुढे गेली आहे. 904 संशयित रुग्ण आणि 119 संशयित मृत्यूंची नोंद झाली आहे. इतुरी प्रांतात या उद्रेकाचं केंद्र आहे. या उद्रेकामुळे आता काँगोसाठी अत्यंत उच्च धोका निर्माण झाला आहे, परंतु हा रोग जागतिक स्तरावर पसरण्याचा धोका कमी आहे असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. आफ्रिकेच्या काही भागांमध्ये इबोलाचा मोठा प्रादुर्भाव झाल्याच्या पार्श्वभूमीवर भारतानं आपल्या नागरिकांना डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो, युगांडा आणि दक्षिण सुदानमध्ये अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे. या प्राणघातक विषाणूचा देशात संभाव्य प्रसार रोखण्यासाठी भारतीय अधिकारी आता विमानतळ आणि इतर आंतरराष्ट्रीय प्रवेशद्वारांवर पाळत वाढवत आहेत. इबोला विषाणूच्या अनेक प्रजाती असून तो एक दुर्मिळ परंतु अनेकदा प्राणघातक विषाणूजन्य रक्तस्त्रावी ताप आहे. इबोलाचा प्रसार संक्रमित मानव किंवा प्राण्यांचं रक्त, शरीरातील द्रव पदार्थ किंवा उती यांच्या थेट संपर्कातून होतो. पश्चिम बंगालमध्ये भाजपाचे उमेदवार देबांशु पांडा यांनी फालता विधानसभा जागा 1,09,000 मतांच्या फरकानं जिंकली आहे. फालतामध्ये केंद्रीय दलांच्या सुमारे 35 तुकड्यांच्या
कडेकोट बंदोबस्तात फेरमतदान घेण्यात आलं. अनेक मतदान केंद्रांवरील यंत्रांवर अत्तरसदृश्य पदार्थ, शाईचे डाग आणि चिकट पट्ट्यांचा वापर केल्याच्या तक्रारी आल्या होत्या. सिक्कीममध्ये चौथे दोद्रुपचेन रिम्पोछे, क्याबगोन दोद्रुपचेन जिग्मे थुपतेन त्रिनले पालझांगपो यांच्या कुदुंगची म्हणजे पवित्र देहाची अंतिम यात्रा आणि प्रतिष्ठापना सोहळा प्रत्यक्ष पाहण्यासाठी गंगटोक इथं शेकडो भाविक, भिक्खू आणि मान्यवर जमले होते. लुकशामा इथून देवराली चोरतेन गोंपापर्यंत निघालेली ही भव्य मिरवणूक प्रार्थना मंत्रोच्चार आणि पारंपरिक बौद्ध विधींनी दुमदुमून गेली. यावेळी राज्यभरातून आलेल्या भाविकांनी त्यांना आदरांजली अर्पण केली आणि अखेरचा निरोप दिला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती भवनात आयोजित वर्तमान वर्षातील पहिल्या नागरी सन्मान प्रदान समारंभात 66 पद्म पुरस्कार प्रदान करतील. यामध्ये 2 पद्मविभूषण, 6 पद्मभूषण आणि 58 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. वर्तमान वर्षासाठी राष्ट्रपतींनी 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांसह एकंदर 131 पद्म पुरस्कार प्रदान करायला मंजुरी दिली आहे. उर्वरित पद्म पुरस्कार विजेत्यांना नंतर आयोजित केल्या जाणाऱ्या समारंभाच्या दुसऱ्या टप्प्यात हे पुरस्कार दिले जातील. महाराष्ट्रात महाबळेश्वरजवळ आंबेनळी घाटात काल मध्यरात्रीच्या सुमारास एक चारचाकी गाडी 800 फूट खोल दरीत कोसळली. या गाडीमध्ये 8 जण असल्याची माहिती असून आतापर्यंत 2 मृतदेह हाती लागले आहेत. तापमान. मध्य आणि वायव्य भारताच्या मोठ्या भागामध्ये तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे जनजीवन विस्कळीत झालं असून तापमान नेहमीच्या सरासरीपेक्षा खूपच वर गेलं आहे. अनेक प्रदेशांमध्ये तीव्र कोरडे वारे आणि दिवसाच्या वेळी होणाऱ्या असह्य उकाड्याचा सामना करावा लागत आहे. यामुळे लोकांना दुपारच्या कडाक्याच्या वेळी घराबाहेर पडणं टाळावं लागत आहे. सध्या मध्य प्रदेशची परिस्थिती अत्यंत कठीण आहे. उष्णतेची तीव्रता प्रचंड असून संपूर्ण राज्यातून गरम वारे वाहत आहेत. बहुतांश शहरांमध्ये तापमान 43 सेल्सिअसच्याही वर गेलं आहे. इकडे महाराष्ट्रामध्ये अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांसाठी मंगळवारपर्यंत तीव्र उष्णतेच्या लाटेचा लाल बावटा जारी करण्यात आला आहे. याच कालावधीसाठी अकोला, नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांकरता नारंगी बावटा जारी करण्यात आला आहे. बुलढाणा आणि वाशिम जिल्हे वगळता विदर्भाच्या बहुतांश भागांमध्ये उच्च तापमान कायम राहण्याचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये 10 दिवसात चौथ्यांदा वाढ. इराणसोबत कोणताही करार घाईनं न करण्याचा अमेरिकी अध्यक्षांचा सल्ला. सर्व आदिवासी समुदायांना समान नागरी संहितेच्या कक्षेतून वगळण्यासाठी केंद्राद्वारे विशेष तरतुदी. काँगोमधील इबोला विषाणूच्या साथीत आतापर्यंत 119 जणांचा मृत्यू. आफ्रिकी देशांमध्ये अनावश्यक प्रवास टाळण्याचा भारतीयांना सल्ला. आणि महाराष्ट्रासह मध्य आणि वायव्य भारताच्या मोठ्या भागामध्ये तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे जनजीवन विस्कळीत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. सर्वोच्च न्यायालयानं आज नीट परीक्षेतील वारंवार होणाऱ्या त्रुटींवर नाराजी व्यक्त केली आहे. पेपर फुटीच्या आधीच्या घटनांतून राष्ट्रीय परीक्षा संस्था अर्थात एनटीएनं कोणताही धडा घेतलेला नाही ही दुर्दैवी बाब असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे. न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि आलोक अराधे यांच्या पीठानं केंद्र सरकार एनटीए आणि सीबीआयला नोटीस बजावत या प्रकरणी स्पष्टीकरण मागवलं आहे. तसंच एनटीएच्या कामकाजातील सुधारणांबाबत माजी इस्रो प्रमुख के राधाकृष्णन समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी कशी झाली याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. 22 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांवर पेपर फुटीचा परिणाम झाल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. दरम्यान एनटीएनं या महिन्याच्या 28 तारखेला नियोजित असलेली विद्यापीठ सामायिक प्रवेश परीक्षा पुढे ढकलली आहे. सरकारनं बकरी ईदची सुट्टी 28 तारखेला जाहीर केली, त्यामुळे हा बदल केला आहे. या परीक्षेच्या उमेदवारांसाठी सुधारित तारीख लवकरच जाहीर केली जाईल अशी माहिती एनटीएनं दिली. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी प्रतिलिटर 2.5 रुपयांपेक्षा जास्त वाढ करण्यात आली आहे. गेल्या 10 दिवसातली ही चौथी दरवाढ आहे. त्यानुसार पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 2.61 रुपये तर डिझेलच्या दरात 2.71 रुपये वाढ करण्यात आली आहे. काँग्रेसनं या दरवाढीवर टीका केली आहे. गेल्या 10 दिवसात इंधन दरवाढ तब्बल 7.5 रुपयांनी झाली. हा थेट सामान्य माणसाच्या खिशावर टाकलेला दरोडा आहे अशी टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी नागपूर इथं केली. आयुष्मान भारत डिजिटल मिशननं एक महत्वपूर्ण टप्पा गाठला आहे. आता 100 कोटींहून अधिक आरोग्य नोंदी आयुष्मान भारत आरोग्य खाते आभाशी जोडल्या गेल्या आहेत. जोडल्या गेलेल्या नोंदींची संख्या गेल्या वर्षीच्या फेब्रुवारीमधील 50 कोटींवरून अवघ्या 15 महिन्यात दुप्पट होऊन 100 कोटींहून अधिक झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी माध्यम प्रतिनिधी नोंदणी सुरू झाली आहे. मुंबई इथं 15 ते 21 जून दरम्यान या चित्रपट महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाद्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या या द्विवार्षिक महोत्सवात प्रामुख्यानं माहितीपट, लघुकथापट आणि अॅनिमेशन अशा नॉन फीचर फिल्मचा समावेश असतो. सर्वोत्कृष्ट माहितीपटासाठी 10 लाख रुपयांचा सुवर्ण शंख पुरस्कार दिला जातो. आंबेनळी घाटातील 800 फूट खोल दरीत चारचाकी कोसळून झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 1 जण रत्नागिरी जिल्ह्यातील असून बाकीचे 7 जण सातारा जिल्ह्यातील आहेत. महाबळेश्वर आणि पोलादपूरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात आज पहाटे हा अपघात झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेप्रती शोक व्यक्त केला आहे. दरम्यान पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात अहिल्यानगर कल्याण महामार्गावर डिंगोरे इथं काल रात्री एसटी बस आणि दुचाकी यांची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात 4 तरुणांचा मृत्यू झाला. वाशिम जिल्ह्यातल्या मालेगाव इथल्या माने रुग्णालयात बेकायदेशीर गर्भ लिंग तपासणी प्रकरणी रुग्णालयाचे संचालक माजी सरपंच डॉ विवेक माने यांच्यासह 5 जणांवर गर्भधारणापूर्व आणि प्रसवपूर्व निदान तंत्रज्ञान अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या रुग्णालयात बेकायदेशीररित्या गर्भलिंग निदान होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर प्रशासनानं तातडीनं सापळा रचून ही कारवाई केली. छत्रपती संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि उपसभापती यांच्याविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत परवाना नूतनीकरणाबाबत विचारणा करण्यासाठी गेलेल्या एका व्यापाऱ्याला मारहाण, शिवीगाळ केली तसंच जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार या व्यापाऱ्यानं केल्यानंतर कन्नड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस दलाअंतर्गत येणाऱ्या हर्सूल पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध कारवायांमध्ये हस्तगत करण्यात आलेली आणि बेवारस स्थितीत मिळून आलेली दुचाकी आणि चारचाकी वाहने पोलीस ठाण्याच्या आवारात जमा आहेत. या जप्त करण्यात आलेल्या बेवारस वाहनांची कायदेशीर रीतीनं विल्हेवाट करायची आहे, त्यामुळे वाहन मालकांचा शोध सुरू केला आहे. ज्या व्यक्तींची ही वाहनं असतील त्यांनी 7 दिवसांच्या आत हर्सूल पोलीस ठाण्यात हजर राहून आपला मालकी हक्क सिद्ध करावा असं आवाहन पोलीस विभागानं केलं आहे. हवामान. पुढील 2 दिवसात कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस, मराठवाड्यात बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. तर येत्या 26 तारखेपर्यंत अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांसाठी तीव्र उष्णतेचा रेड अलर्ट तर अकोला, नागपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 6:10 नमस्कार.

0: कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहेत, असं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन। गेल्या 25 मे पासून पेट्रोल आणि डिझेलची चौथ्यांदा दरवाढ। राष्ट्रपतींच्या हस्ते आज दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात यंदाच्या पद्म पुरस्कारांचं वितरण। आणि महाराष्ट्रात 2 वेगवेगळ्या रस्ते अपघातात 13 जणांचा मृत्यू, 25 जण जखमी। देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहेत, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे। सीडबी म्हणजे स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाच्या 37व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या। विशेषत पश्चिम आशियातला संघर्ष पेटल्यानंतर खतं, सोनं, इंधन या सर्व उत्पादनांचे आंतरराष्ट्रीय बाजारातले दर कडाडले असून त्यामुळं देशाच्या परकीय चलन साठ्यावर ताण येतो। अशा परिस्थितीत सोनं खरेदी करू नये, खतांचा वापर कमी करावा, इंधनाची काटकसर करावी, परदेश प्रवास शक्यतो करू नये, अशी आवाहनं प्रधानमंत्र्यांनी जनतेला केली आहेत। त्याबाबत विरोधक अपप्रचार करत असल्याचं त्या म्हणाल्या।
1: फॉर बिझनेसेस अँड कॉमन पीपल इट कॅन मीन हायर फ्युएल कॉस्ट, डिलेड कार्गो, कॉस्टलियर शिपिंग, शॉर्टेज ऑफ इनपुट्स, प्रेशर ऑन वर्किंग कॅपिटल अँड अनसर्टनिटी in export orders. Just imagine all of them coming together because of that West Asia crisis. What is the sense of uncertainty that small unit will feel, and will they be in a position to make some kind of a plan? It's a big challenge even for countries, not just for India, for many other countries.
0: पेट्रोल आणि डिझेलचे दर आज अनुक्रमे 2.61 रुपये आणि 2.71 रुपयांनी वाढले। गेल्या 2 आठवड्यातली पेट्रोल डिझेलची ही चौथी दरवाढ आहे। या वाढीनंतर मुंबईत पेट्रोलचे दर 111.21 रुपये प्रतिलिटर तर डिझेलचे दर 97.83 रुपये प्रतिलिटर झाले आहेत। दिल्लीत पेट्रोल 102.12 रुपये आणि डिझेल 99.51 रुपये प्रतिलिटर दरानं मिळेल। 15 मे पासून आजपर्यंत 4 पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झाली असून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 7 रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे। एप्रिल 2022 नंतरची ही सर्वात मोठी वाढ आहे। अमेरिका इराणच्या युद्धामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाचे दर वाढल्यामुळे पेट्रोल डिझेलच्या किमती वाढत असल्याचं सांगितलं जात आहे। लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महिनाभरात चौथ्यांदा झालेल्या इंधन दरवाढीबद्दल सरकारवर टीका केली आहे। आपण अनेक महिन्यांपासून आर्थिक संकट येईल असा इशारा देत होतो, असं त्यांनी म्हटलं आहे। इराणबरोबर कोणताही करार घाईनं करू नये, असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन प्रतिनिधींना सांगितलं आहे। अमेरिकन प्रसारमाध्यमानुसार चर्चेत असलेल्या या करारामध्ये 60 दिवसांच्या शस्त्रसंधीला मुदतवाढ, होर्मुझची सामुद्रधुनी खुली करणं आणि इराणच्या अणु कार्यक्रमावर निर्बंधाबाबत वाटाघाटी यांचा समावेश आहे। इराणचे सर्वोच्च नेते मोश्तबा खामेनी गुप्त ठिकाणी रवाना झाल्याचं वृत्त अमेरिकन गुप्तवार्ता विभागाच्या हवाल्यानं वृत्तसंस्थेनं दिलं आहे। इस्रायलनं चालवलेल्या ऑपरेशन एपिक फ्युरी दरम्यान मोश्तबा खामेनी जखमी झाले असून त्यांना कडक सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात आलं आहे। इस्रायल आणि अमेरिकेबरोबर संघर्ष सुरू झाल्यानंतर आजपर्यंत मोश्तबा खामेनी जनतेसमोर आलेले नाहीत। क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची बैठक उद्या नवी दिल्ली इथं होणार आहे। अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ, ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री पेनी वॉंग आणि जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तोशिमित्सु मोतेगी या बैठकीत सहभागी होतील। परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर या बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवणार आहेत। महत्त्वाच्या मुद्द्यांवर क्वाड देशांचं परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत यावेळी चर्चा होईल, असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं सांगितलं आहे। परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांनी काल नवी दिल्लीत विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली। दोन्ही नेत्यांनी भारत अमेरिका धोरणात्मक भागीदारी भक्कम असल्याचा पुनरुच्चार केला आणि व्यापार, ऊर्जा, गतिशीलता, तसंच प्रादेशिक सुरक्षितता यासारख्या सहकार्याच्या प्रमुख क्षेत्रांची रूपरेषा मांडली. शिष्टमंडळ स्तरावरील चर्चेनंतर आयोजित पत्रकार परिषदेला संबोधित करताना डॉ जयशंकर यांनी व्यापार करार लवकरात लवकर पूर्ण करण्याची आवश्यकता अधोरेखित केली, ऊर्जा व्यापारातील विस्ताराचं स्वागत केलं आणि भारताच्या ऊर्जा सुरक्षिततेसाठी ऊर्जेचा पुरवठा विविध स्रोतांद्वारे होणं अत्यंत महत्वाचं असल्याचं सांगितलं. इराणमधील संघर्षाच्या संदर्भात बोलताना जयशंकर म्हणाले की जागतिक इंधनाचे दर कमी राहावेत आणि व्यापार उदिम निर्विघ्नपणे सुरू राहावा, यामध्ये भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांचं हित सामावलेलं आहे. अमेरिका, इस्रायल, इराण आणि इतर आखाती देशांसोबतही भक्कम संबंध असलेला भारत जगातील मोजक्याच देशांपैकी एक असल्याचं जयशंकर यांनी नमूद केलं. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी आज सकाळी ताजमहलला भेट दिली. विशेष विमानानं आग्रा इथल्या खेरिया विमानतळावर सकाळी 10 वाजता त्यांचं आगमन झालं. पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित होण्याची शक्यता वाढल्यानं कच्च्या तेलाचे भाव काहीसे नरमले आहेत. मे महिन्यात प्रथमच ब्रेंट क्रूड प्रतिबॅलर $100 कमी दरावर उतरला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात यंदाच्या पद्म पुरस्कारांचं वितरण करतील. आजच्या सोहळ्यात राष्ट्रपती 66 मान्यवरांना पद्मसन्मान प्रदान करतील. यात 2 पद्मविभूषण, 6 पद्मभूषण आणि 58 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. यंदा 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांसह एकंदर 131 मान्यवरांना पद्मसन्मान जाहीर झाले आहेत. उर्वरित पद्म पुरस्कार विजेत्यांना नंतर आयोजित केल्या जाणाऱ्या समारंभाच्या दुसऱ्या टप्प्यात हे पुरस्कार प्रदान केले जातील. आजच्या सोहळ्याचं थेट प्रक्षेपण आकाशवाणीवरून संध्याकाळी 5 वाजल्यापासून ऐकायला मिळेल. आकाशवाणी मुंबई केंद्रावरून दररोज संध्याकाळी 5 वाजता प्रसारित होणारं बातमीपत्र या कार्यक्रमाच्या आधी 4:57 प्रसारित होईल. राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं येत्या गुरुवारी 28 रोजी नियोजित सामायिक विद्यापीठ प्रवेश परीक्षा पुढे ढकलली आहे. परीक्षेच्या सुधारित तारखा लवकरच जाहीर केल्या जातील असं संस्थेनं सांगितलं. नीट परीक्षेच्या आयोजनात वारंवार त्रुटी राहत असल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं आज चिंता व्यक्त केली. याआधी पेपरफुटे होऊनही NTA नं त्यापासून काहीच धडा घेतला नाही हे खेदजनक आहे अशी टिप्पणी न्यायालयानं केली. वैद्यकीय प्रवेश परीक्षा घेण्यासाठी NTA ऐवजी दुसऱ्या स्वायत्त संस्थेची स्थापना करावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेवरल्या सुनावणीवेळी न्यायाधीश न्यायमूर्ती PS नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठानं ही टिप्पणी केली. NTAच्या कामकाजात सुधारणा करण्यासाठी इस्रोचे माजी प्रमुख K राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखालच्या समितीनं गेल्या वर्षी शिफारशी केल्या होत्या. त्याचं पालन कसं केलं याचा तपशील गुरुवारपर्यंत सादर करण्याचे निर्देशही न्यायालयानं NTAला दिले आहेत. महाराष्ट्रात आज 2 वेगवेगळ्या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला. महाबळेश्वर आणि पोलादपूरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात पहाटे 1 4-चाकी खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 8 जण ठार झाले. काही मृतदेह हाती लागले असून आणखी शोध सुरू आहे. हर्णे बंदर इथं फिरायला गेलेले सातारा जिल्ह्यातले 8 जण या गाडीनं परतत असताना चालकाचा ताबा सुटून हा अपघात झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. मदत कार्यासाठी जिल्हा प्रशासनानं प्रत्येकी 7 जणांची 5 पथकं तयार केल्याचं त्यांनी सांगितलं. वाहन खोल दरीत कोसळल्यानं मृतदेहांचा शोध घेण्यासाठी NDRFची मदत घेतली जात आहे. दुसरा अपघात मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळे तालुक्यातल्या लळिंग घाटात झाला. भरधाव रीतीचा डंपर समोरून येणाऱ्या ट्रकला धडकला, त्याचवेळी ट्रकच्या मागून आलेले वाहनही ट्रकला धडकलं. या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 25 जण जखमी झाले. दरम्यान अपघातस्थळी मदतकार्य करत असताना लळिंग टोल नाक्यावरील काही कर्मचाऱ्यांचाही अपघात झाल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून मदत तसंच अपघातस्थळी सुरक्षा उपाययोजना अशा मागण्या प्रशासनाकडे केल्या आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर

राजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहेत असं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन. गेल्या 15 मे पासून पेट्रोल आणि डिझेलची 4थ्यांदा दरवाढ. राष्ट्रपतींच्या हस्ते आज दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात यंदाच्या पद्म पुरस्कारांचं वितरण. आणि महाराष्ट्रात 2 वेगवेगळ्या रस्ते अपघातात 13 जणांचा मृत्यू, 25 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: Swani FM Rainbow 107.1 MHz musically yours.
1: नमस्कार श्रोते हो, 107.1 मेगाहर्ट्स वर आपण ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी आणि मी आपला रेडिओ सखा अमेय. आज आपल्याशी गप्पा मारणार आहे, संवाद साधणार आहे, नवीन नवीन विषयांवर आपण आज चर्चाही करणार आहोत. पण आजच्या या चला दोस्त हो बोलू काही कार्यक्रमाची सुरुवात करूया या छानशा गाण्याने आणि गप्पा मारणारच आहोत.

निसर्ग निसर्ग अनेक चमत्कार आपल्याला दाखवत असतो आणि त्यातलाच एक चमत्कार म्हणजे ह्या रणरणत्या उन्हामध्ये आपल्या मनाला आणि आपल्या डोळ्यांना अतिशय आल्हाददायक असं सुख देणारं हे म्हणजे कुठलंही फुलझाड, बरोबर की नाही? म्हणजे याच उन्हाळ्यामध्ये गुलमोहर फुलतो, बहावा फुलतो आणि तोच आपला आजचा विषय आहे. फक्त फुलांवर नसून आपला विषय आहे फुलं किंवा फुलझाडं ज्यांचं नाव एखाद्या चित्रपटाला दिलेलं गेलं आहे. तेव्हा श्रोत्यांसाठी सुरुवातीलाच हा प्रश्न मी विचारतो आहे. जे श्रोते आपला कार्यक्रम ऐकतायत त्यांच्यासाठी हा प्रश्न आहे की आपल्याला आम्हाला कळवायचं आहे की असे कुठले चित्रपट आहेत ज्याचं नाव एखाद्या फुलाचं नाव आहे किंवा फुलझाडाचं नाव आहे. ऐकूया पुढचं गाणं. संपर्कासाठी क्रमांक आहे व्हॉट्सॲप क्रमांक 8657661071. पुन्हा एकदा व्हॉट्सॲप क्रमांक 8657661071. याच्यावरती आपण उत्तर पाठवायचं आहे. ऐकूया यापुढचं गाणं.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: तर फुलांविषयी बोलतोय. इंदिरा संत यांच्या कवितेच्या काही ओळी मला इथे आठवतात. बहावा या फुलाचं वर्णन करताना त्या म्हणतात, ज्या ज्या वेळी अवघड होई ग्रीष्माचा तुझं दाह सहाया, ज्या ज्या वेळी अवघड होई ग्रीष्माचा तुझं दाह सहाया, त्या त्या वेळी अवतरेन मी बहावा रूपे तुझं सुखवाया. खरं आहे ना श्रोते हो, की बहावा म्हणा, गुलमोहर म्हणा, ही सगळीच फुलं ह्या ऋतूमध्ये फुलतात. पण काही झाडं अशी असतात की जी आपण त्यांच्याकडे बघितलं तरी देखील त्याचं सौंदर्य काही दिसत नाही, बेढब असतात, दिसायलाही काही फार चांगली नसतात. त्यापैकीच एक म्हणजे निवडुंग. एरवी कुंपणावरती संरक्षक भिंत म्हणून या झाडाचा वापर होतो. पण हा निवडुंग जेव्हा बहरतो ना, तेव्हा त्याच्या जांभळ्या, तांबड्या, पिवळ्या अशा विविध रंगी फुलांची मौज काही वेगळीच असते. मला वाटतं आपल्या लक्षात आलंच असेल मी कुठल्या चित्रपटाविषयी बोलतोय. बरोबर, त्याच निवडुंग चित्रपटातलं ऐकूया हे गीत.

गप्पा मारतोय अशी चित्रपट किंवा चित्रपटांची नावं ज्यामध्ये फुलाचं नाव असेल किंवा फुलझाडाचं नाव असेल 8657661071 वर आपण आपल्या प्रतिक्रिया कळवत आहात. श्रोते हो, अशी जी फुलं आहेत त्यामध्ये एक अतिशय नाजूक असं देखील फूल आहे आणि त्याचा गंध हा ते फूल सुकल्यानंतरही दरवळत राहतो, ते म्हणजे बकुळीचं फूल. म्हणजे हा दीर्घकाळ टिकणारा सुगंध आणि त्याचं आपल्याशी असलेलं नातं, यामुळेच मला वाटतं कदाचित आपल्या चित्रपटगीतांमध्ये भावगीतांमध्ये बकुळीच्या फुलांचा अनेकदा उल्लेख झालेला असेल. तर हे बकुळीचं झाड आणि आपल्या हृदयावर कोरल्या गेलेल्या आठवणी यांचाही मला वाटतं फार जवळचा संबंध आहे, नाही का? ऐकूया हे गीत.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: नमस्कार, मी केदार शिंदे. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी. मस्त मस्त गाणी, गप्पा, मुलाखती याचा आनंद जरूर घ्या. ऐकत रहा FM रेनबो.
2: तर असं हे बकुळीचं झाड ज्या झाडाखाली म्हणजेच त्या झाडाच्या सहवासात जगलेले अनेक क्षण या गीतामधून व्यक्त झाले. आपण ऐकत आहात 107.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी. चला दोस्त हो बोलू काही कार्यक्रम सुरू आहे. मी आहे RJ अमेय आपल्यासोबत आणि मला अनेक श्रोत्यांचे रिस्पॉन्स आलेले आहेत. आपल्या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिलेलं आहे. पुढचं गाणं जे आहे ते एका अशा फुलाविषयी, म्हणजे फुलांचा राजा गुलाब जरी असलं तरी या फुलाचं स्वतःचं असं एक साम्राज्य आहे आणि ते फुल म्हणजे चाफा. होय, चैत्र वैशाख महिन्यामध्ये देवपूजेपासून केसात माळण्यापर्यंत या चाफ्याची हजेरी लागते. अगदी एखाद्या स्त्रीचं सुंदर वर्णन करताना देखील तिचं नाक हे चाफेकळी आहे असा उल्लेख देखील होतो. मनमोहक सुवास, आकर्षक रंग, मनाला येणारी प्रसन्नता आणि त्यामुळे हा चाफा आपल्या प्रत्येकाच्या मनात घर करून बसला आहे. ऐकूया हे गीत.

अनेक श्रोत्यांनी आपल्या प्रश्नाला उत्तरं दिलीत, त्यापैकी काहींची नावं मी वाचून दाखवतो. भास्कर भिसले सोलापूरहून आपल्याला कळवलंय त्यांनी गुलछडी हे चित्रपटाचं नाव. नीता लेले मालवण येथून रजनीगंधा. डॉक्टर दीप्ती यांनी मोगरा फुलला हे नाव सांगितलं आहे. सौरभ शिंदे यांनी गुलमोहर. आदिती मुने यांनी सांगितलेलं आहे गुलमोहर. कमलाकर जाधव यांनीही गुलमोहर हेच नाव सांगितलेलं आहे. आणि गुलमोहराचा एवढा उल्लेख होतो आहे तर गुलमोहराशिवाय आपण कसं काय कार्यक्रम आपला थांबवू शकतो. चला दोस्त हो बोलू काहीमध्ये, वेळ झाली आता निरोपाची. यानंतर गाणं आणि त्यानंतर आपण ऐकणार आहोत प्रादेशिक बातमीपत्र.

0: राष्ट्रपतींच्या हस्ते आज राष्ट्रपती भवनात यंदाच्या पद्म पुरस्कारांचं वितरण. नीट पेपरफुटी प्रकरणी मनीषा हवालदारला 6 दिवसांची कोठडी. आणि महाराष्ट्रात 2 वेगवेगळ्या रस्ते अपघातात 13 जणांचा मृत्यू, 25 जण जखमी. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहेत असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. सिडबी म्हणजे स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. विशेषतः पश्चिम आशियातला संघर्ष पेटल्यानंतर खतं, सोने, इंधन या सर्व उत्पादनांचे आंतरराष्ट्रीय बाजारातले दर कडाडले असून त्यामुळे देशाच्या परकीय चलनसाठ्यावर ताण येतो. अशा परिस्थितीत प्रधानमंत्र्यांनी सोनं खरेदी करू नये, खतांचा वापर कमी करावा, इंधनाची काटकसर करावी, परदेश प्रवास शक्यतो करू नये अशी आवाहनं जनतेला केली आहेत. त्याबाबत विरोधक अपप्रचार करत असल्याचं त्या म्हणाल्या. देशाच्या अर्थव्यवस्थेच्या मजबूतीचं प्रतिबिंब GST महसुलात पाहायला मिळतं असं त्यांनी सांगितलं. सध्याच्या आव्हानांवर मात करण्यासाठी सरकारनं केलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली.
1: So to shield citizens therefore and businesses from the steep rise in global crude prices, central excise duty on petrol and diesel was reduced by 10 rupees per liter. The government is estimated to take a revenue impact of over 1 lakh crore on this one score in the year 26-27 because of this one decision. So the burden for a considerable period because of that reduction in excise duty had been taken away from the shoulders of the common people because government has foregone or taken the burden of 1 lakh crore rupees.
0: सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या सक्षमीकरणासाठी, तळागाळापर्यंत पतपुरवठा वाढवण्यासाठी आणि ग्रामीण उद्योगांच्या आधुनिकीकरणाला गती देण्यासाठी सिडबीद्वारे तयार केलेल्या धोरणात्मक पोर्टल्स आणि उपक्रमांचं उद्घाटन अर्थमंत्र्यांनी केलं. ग्रामीण अर्थव्यवस्था सिडबीच्या माध्यमातून अधिक बळकट होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी विविध लाभार्थींना उद्योग व्यवसायांच्या वाढीसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते अर्थसहाय्य वितरित करण्यात आलं. पेट्रोलच्या दरात आज 2.61 रुपये तर डिझेलच्या दरात 2.71 रुपयांची वाढ झाली. गेल्या 2 आठवड्यातली पेट्रोल डिझेलची ही 4थी दरवाढ आहे. या वाढीनंतर मुंबईत पेट्रोलचे दर 111.21 रुपये प्रतिलिटर तर डिझेलचे दर 97.83 रुपये प्रतिलिटर झाले आहेत. दिल्लीत पेट्रोल 102.12 रुपये आणि डिझेल 99.51 रुपये प्रतिलिटर दराने मिळेल. 15 मे पासून आजपर्यंत 4 पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झाली असून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 7 रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. एप्रिल 2022 नंतरची ही सर्वात मोठी वाढ आहे. अमेरिका इराण युद्धामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाचे दर वाढल्यामुळे पेट्रोल डिझेलच्या किमती वाढत असल्याचं सांगितलं जात आहे. 15 मे पासून 4थ्यांदा इंधन दरवाढ झाल्याबद्दल लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली आहे. आर्थिक संकट येण्याची शक्यता असल्याचा इशारा आपण पूर्वीच देत होतो, मात्र सरकारने लक्ष दिलं नाही असं त्यांनी म्हटलं आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारच्या धोरणांमुळे इंधन दरवाढ होत असल्याची टीका केली आहे. गेल्या 10 दिवसात पेट्रोल डिझेल दरात 7.5 रुपयांची वाढ झाल्याचा दावा त्यांनी नागपुरात केला. कापूस, कांदा आणि धान उत्पादक शेतकरी संकटात असून हमीभाव मिळत नसल्याचंही त्यांनी सांगितलं. विधान परिषद निवडणुकीत पैशांचा वापर होत असल्याचा आरोप करत पक्षादेश मोडणाऱ्यांवर कारवाईचा इशारा त्यांनी यावेळी दिला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात यंदाच्या पद्म पुरस्कारांचं वितरण करतील. आजच्या सोहळ्यात राष्ट्रपती 66 मान्यवरांना पद्म सन्मान प्रदान करतील. यात 2 पद्मविभूषण, 6 पद्मभूषण आणि 58 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. यंदा 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांसह एकंदर 131 मान्यवरांना पद्मसन्मान जाहीर झाले आहेत. उर्वरित पद्म पुरस्कार विजेत्यांना नंतर आयोजित केल्या जाणाऱ्या समारंभाच्या दुसऱ्या टप्प्यात पुरस्कार प्रदान केले जातील. आजच्या सोहळ्याचं थेट प्रक्षेपण आकाशवाणीवरून संध्याकाळी 5 वाजल्यापासून ऐकता येईल. आकाशवाणी मुंबई केंद्रावरून दररोज संध्याकाळी 5 वाजता प्रसारित होणारं बातमीपत्र या कार्यक्रमाच्या आधी

आकाशवाणी मुंबई विजया सहजराव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत, मात्र आंतरराष्ट्रीय भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन. 15 मे पासून पेट्रोल आणि डिझेलची चौथ्यांदा दरवाढ.

0: 4:57 प्रसारित होईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट पेपरफुटी प्रकरणी अटकेत असलेल्या प्राध्यापक मनीषा हवालदार यांना दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं 6 दिवसांची CBI कोठडी दिली आहे. विशेष न्यायाधीश अजय गुप्ता यांच्यासमोर या प्रकरणाची आज सुनावणी झाली. मनीषा हवालदार यांना 22 मेला अटक करण्यात आली होती. हवालदार यांनी नीटच्या भौतिकशास्त्राच्या पेपरचे प्रश्न विद्यार्थ्यांना पुरवल्याचा CBIला संशय आहे. नीट परीक्षेच्या आयोजनात वारंवार त्रुटी राहत असल्याबाबत सर्वोच्च न्यायालयानं आज चिंता व्यक्त केली. याआधी पेपरफुटी होऊनही NTA त्यापासून काहीच धडा घेतला नाही हे खेदजनक आहे अशी टिप्पणी न्यायालयानं केली. वैद्यकीय प्रवेश परीक्षा घेण्यासाठी NTA ऐवजी दुसऱ्या स्वायत्त संस्थेची स्थापना करावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेवरच्या सुनावणीच्या वेळी न्यायाधीश न्यायमूर्ती PS नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठाने ही टिप्पणी केली. NTAच्या कामकाजात सुधारणा करण्यासाठी इस्रोचे माजी प्रमुख के राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखालच्या समितीनं गेल्या वर्षी शिफारशी केल्या होत्या. त्याचं पालन कसं केलं याचा तपशील गुरुवारपर्यंत सादर करण्याचे निर्देश न्यायालयानं NTAला दिले आहेत. नीट परीक्षा रद्द झाल्यामुळे 22 लाख विद्यार्थ्यांचं नुकसान झाल्याचा दावा याचिकाकर्त्यानं केला असून या परीक्षेवर देखरेख ठेवण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चाधिकार समिती स्थापन करण्याची मागणी केली आहे. 5 दिवसांच्या वार्षिक हज यात्रेचा आज प्रारंभ होत आहे. जगभरातल्या 16 लाखांहून अधिक मुस्लिम भाविकांनी पवित्र शहर मक्का इथून आपला प्रवास सुरू केला असून यावर्षीच्या हज यात्रेत भारतातून सुमारे 1,75,000 भाविक सहभागी झाले आहेत. कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ म्हणजे गोकुळ दूध संघाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून 2 जून ते 1 जुलै या कालावधीत दूध संस्थेच्या वतीनं नियुक्त केल्या जाणाऱ्या प्रतिनिधींचे ठराव दुग्ध निबंधक सहकारी संस्थेकडे पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे ठराव पाठवल्यावर प्रारूप मतदान यादी जाहीर होईल. राज्यात आज 2 वेगवेगळ्या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला. महाबळेश्वर आणि पोलादपूरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात पहाटे 1 चारचाकी खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 8 जण ठार झाले. काही मृतदेह हाती लागले असून शोध सुरू आहे. हर्णे बंदर इथं फिरायला गेलेले सातारा जिल्ह्यातले 8 जण या गाडीने परतत असताना चालकाचा ताबा सुटून हा अपघात झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. मदत कार्यासाठी जिल्हा प्रशासनानं प्रत्येकी 7 जणांची 5 पथकं तयार केल्याचं त्यांनी सांगितलं. वाहन खोल दरीत कोसळल्यानं मृतदेहांचा शोध घेण्यासाठी NDRFची मदत घेतली जात आहे. दुसरा अपघात मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळे तालुक्यातल्या लळिंग घाटात झाला. भरधाव रेतीचा डंपर समोरून येणाऱ्या ट्रकला धडकला. त्याचवेळी ट्रकच्या मागून आलेलं वाहनही ट्रकला धडकल्याने हा अपघात झाला. या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 25 जण जखमी झाले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत मात्र आंतरराष्ट्रीय भूराजकीय आणि आर्थिक संघर्षांमुळे नवनवी आव्हानं निर्माण होत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन. 15 मेपासून पेट्रोल आणि डिझेलची 4थ्यांदा दरवाढ. राष्ट्रपतींच्या हस्ते आज दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात यंदाच्या पद्म पुरस्कारांचं वितरण. नीट पेपरफुटी प्रकरणी मनीषा हवालदारला 6 दिवसांची CBI कोठडी. आणि राज्यात 2 वेगवेगळ्या रस्ते अपघातात 13 जणांचा मृत्यू 25 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 4:57 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: नमस्कार श्रोते हो, मी अभिजित खांडकेकर. विश्वसनीय बातम्या, सुरेल गाणी, मनोरंजन आणि माहितीची सप्तरंगी कमान. आकाशवाणी मुंबईची रेनबो वाहिनी छान ऐकत रहा. 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी.
2: नमस्कार श्रोते हो, वेळ झालेली आहे 7 रंगी 7 कार्यक्रमाची आणि सुरुवात करतोय आजच्या कार्यक्रमाला. आज

या कार्यक्रमामध्ये एका विशिष्ट गोष्टीविषयी आपण बोलणार आहोत, जी आपल्या सगळ्यांच्याच मनामध्ये सगळ्यांच्याच जीवनाचा आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. पण सुरुवातीला हे छानसं गाणं.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: तर सप्तरंगी साथ कार्यक्रमामध्ये जसं मी म्हटलं की एका विशिष्ट विषयावर, एका वेगळ्या असं म्हणता येणार नाही, पण असा विषय जो आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे अशा विषयावर आपण बोलणार आहोत. आणि मला वाटतं पहिलं गाणं आपण ऐकलं त्यावर आपल्याला कळलंच असेल की आपण कुठल्या विषयावर बोलतोय.

आपल्या सगळ्या श्रोत्यांसाठी स्वप्न या विषयावर आपण आज बोलणार आहोत आणि याच्या माध्यमातून एका वेबसिरीजच्या बद्दलही आपण चर्चा करणार आहोत जी स्वप्नांवर आधारलेली आहे. मंडळी, आपल्या सगळ्यांनाच स्वप्न पडतात, आपल्या सगळ्यांची स्वप्न असतात. अगदी लहानपणी शाळेत असल्यापासून APJ अब्दुल कलाम साहेबांचं एक वाक्य मनावरती कोरलं गेलेलं आहे प्रत्येकाच्याच आपल्या, की स्वप्न ती नाहीत जी तुम्हाला झोपेत पडतात, पण स्वप्न ती आहेत जी तुम्हाला झोपू देत नाहीत. बोलणार आहोत याच विषयावर, ऐकूया हे पुढचं गाणं.

स्वप्न या विषयावरती आपण बोलत आहोत आणि मी तुम्हाला म्हटलं तसं एका वेब सिरीजविषयी आपण बोलणार आहोत. नोव्हेंबर 2025 ॲमेझॉन प्राईमवर रिलीज झालेली ही वेब सिरीज सपने वर्सेस एव्हरीवन. सपने वर्सेस एव्हरीवन ही वेब सिरीज त्या दोन तरुणांची, दोन युवा आपण म्हणूया अभिनेत्यांची आहे, ज्यांना आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी वेगळं करायचं आहे. आपल्या मनामध्ये त्यांनी जे ध्येय जपलेलं आहे, जे स्वप्न जपलेलं आहे, ते त्यांना मिळवायचं आहे. पण परिस्थिती त्यांच्यासमोर जी आव्हानं उभी करते, त्यामध्ये ते कसे यशस्वी होतात आणि कसा आपला मार्ग काढतात, हाच संपूर्ण या वेबसिरीजचा विषय आहे. याविषयी बोलणारच आहोत, परंतु आपल्या श्रोत्यांसाठी एक प्रश्न. स्वप्न या विषयावर आपण बोलतो आहे तर आपण सर्व श्रोत्यांनी आमच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर 8657661071 या क्रमांकावरती आम्हाला कळवायचं आहे की स्वप्न किंवा स्वप्न हा शब्दाचा उल्लेख असलेलं मराठी गाणं कुठलं, ते आपण आम्हाला कळवायचं आहे. नंबर पुन्हा एकदा सांगतो, 86 57 66 10 71, 8657661071. आपल्या प्रतिसादाची प्रतीक्षा करतोय. ऐकूया हे गाणं.

स्वप्न विषयावर बोलतोय आणि सपने वर्सेस एव्हरीवन, मगाशी मी उल्लेख केला की ही 2023 साली आलेली वेबसिरीज आहे आणि आपल्याच एका श्रोत्यांनी मला हे वर्ष कळवलं. मी 25 उल्लेख केला होता, 25 त्याचा दुसरा सीझन आलेला आहे. तर यामध्ये जी दोन मुख्य पात्र आहेत त्यातला एकाचं नाव आहे जिमी म्हणजे राजकुमार आणि एकाचं नाव आहे प्रशांत नरुला. दोघंही भिन्न स्वभावाची भिन्न स्वप्न मनामध्ये बाळगलेली. जो प्रशांत आहे तो अतिशय जबाबदार मुलगा आणि जबाबदार एक तरुण अशी त्याची भूमिका आहे. पण याला मुळात व्हायचं असतं अभिनेता, नट व्हायचं असतं आणि त्यासाठी त्याची सगळी धडपड चालू असते. परंतु आईच्या आजारपणामुळे त्याला या क्षेत्रातनं किंवा याच्यामध्ये त्याचा जो स्ट्रगल सुरूच होणार होता त्यातनं मागे यावं लागतं आणि नोकरी करावी लागते. आणि नोकरी आणि मग हे थिएटर हे सांभाळत असताना त्याची काय अवस्था होते, कसा तो आपल्या स्वप्नांचा मार्ग निवडतो. आणि जिमी राजकुमार हे जे पात्र आहे हे म्हणजे अतिशय बोल्ड बिनधास्त आणि ज्याला आपण म्हणतो की नियमांच्या बाहेर जाऊन काम करणारं, याला फक्त आणि फक्त श्रीमंत व्हायचं असतं. कारण लहानपणी गरिबीमुळे समाजानेच एकंदरीत याचा आणि याच्या परिवाराचा प्रचंड अपमान केलेला असतो. कसं ते आपल्या या स्वप्नांपर्यंत पोहोचतात याविषयी जाणूनच घेणार आहोत. ऐकूया.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

तर स्वप्न या विषयावर बोलतोय आपण 107.1 मेगाहर्ट्सवर मुंबई आकाशवाणी केंद्राच्या FM रेनबो वाहिनीवर सप्तरंगी साथ कार्यक्रम चालू आहे आणि मी आपला रेडिओ सखा RJ आमेय आपल्याशी संवाद साधतोय. सपने वर्सेस एव्हरीवन या वेबसिरीजबद्दल बोलतोय. आपण पोचलो होतो ह्या दोन मुख्य पात्र जिमी आणि प्रशांत यांच्या स्ट्रगलविषयी, त्यांच्या स्वप्नपूर्ततेविषयी. तर प्रशांत, जसं मी म्हटलं की आईच्या तब्येतीमुळे, तिला कॅन्सर झाल्यामुळे याला नोकरी करावी लागते आणि तिथेही त्याला कुठलंही सहकार्य मिळत नाही. त्याचे वरिष्ठ अधिकारी, त्याचा बॉस जो असतो, तो प्रचंड खडूसपणे याच्याशी वागत असतो आणि त्याला जेव्हा हे समजतं किंवा हा स्वतःहून, कारण प्रशांतचा स्वभाव असा असतो की खोटं बोलायचं नाही, मूल्यांच्या मार्गावर जायचं, मूल्य पाळायची, आणि म्हणून तो आपल्या बॉसला आपल्या स्वप्नाविषयी सांगतो की मला अभिनेता व्हायचं आहे आणि त्याच्यासाठी संध्याकाळी 7 नंतर मी ऑफिसमध्ये उपलब्ध नसेन तर मला परवानगी द्या. मुद्दामून त्याचा बॉस 7 वाजताच मीटिंग लावतो आणि त्याला तालमीला जायला उशीर होतो आणि त्यामुळे तिकडे असलेले त्याचे मार्गदर्शक पंडितजी हे कॅरेक्टर आहे, जे नाट्य दिग्दर्शक आहेत आणि सत्यन्विषी नावाची त्यांची एक नाट्यसंस्था आहे, त्या नाट्यसंस्थेमध्ये त्याला जायला उशीर होतो, त्यामुळे त्याला मिळणारा मुख्य पात्राचं जे भूमिका असते ती त्याच्याकडून काढून घेतली जाते. आणि इकडे जिमी हा अतिशय नवीन नवीन डावपेच वापरून रिअल इस्टेटच्या बिझनेसमध्ये आपल्या मामाला काटशह देण्यासाठी अनेक विविध मार्गांचा वापर करून प्रशांतच्याच ऑफिसमध्ये सेल्स डिपार्टमेंटमध्ये नोकरीला लागतो. पुढे काय होतं ऐकूया या गाण्यानंतर.

0: नमस्कार श्रोते हो, मी वंदना गुप्ते आपल्या सर्वांची सकाळ सुरेल करणारी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी म्हणजे आनंदाची लयलूट। दररोज आनंद घेत रहा आणि समृद्ध व्हा।
1: स्वप्न या विषयावर स्वप्ने वर्सेस एव्हरीवन या वेबसिरीजबद्दल बोलतो आहे आणि ही दोन पात्र जिमी आणि प्रशांत, मुळात ही कथाच आहे की ह्या दोघांनी, या दोघांचा जो स्ट्रगल आहे, तर आपण इथपर्यंत पोहोचलो होतो की जिमी जो आहे त्याला कुठल्याही प्रकारे आपल्या मामापेक्षा श्रीमंत व्हायचं आहे, कारण त्यांनीच त्याच्या परिवाराचा प्रचंड अपमान केलेला आहे आणि म्हणून त्याची एक मानसिकता अशी झालेली आहे की पैसा म्हणजेच सर्वस्व आहे आणि तो कसाही कमवू शकतो। प्रशांतशी त्याची गाठभेट झाल्यानंतर, कारण सगळंच सांगू शकत नाही इथे, प्रशांतशी त्याची गाठभेट झाल्यानंतर त्याला कळतं की थोडंसं आपण नैतिकताही पाळायला हवी। ज्यांची या संपूर्ण प्रकरणामध्ये किंवा त्यांचा जो बिझनेस आहे त्यामध्ये काहीच चूक नाही आहे, त्यांना कशाला फसवायचं। अशा पद्धतीने हे अतिशय नाट्यमय पद्धतीने 5 एपिसोडची ही वेबसिरीज पुढे चालू राहते। काय होतं, कारण एक अतिशय महत्त्वाचं पात्र ज्याच्याविषयी आपण बोलणार आहोत, पण ते या गाण्यानंतर।

सपने वर्सेस एवरीवन या वेब सीरीजमध्ये प्रशांत आणि राजकुमार हे समोरासमोर येतात. कसे येतात ही गोष्ट खूप इंटरेस्टिंग आहे, कारण त्यांचा जो बॉस असतो तो

प्रशांत थिएटर करतो आहे हे कळल्यानंतर त्याला कामावरनंच काढून टाकतो आणि 15 दिवस आहेत तुझ्याकडे, तुझी रिप्लेसमेंट आम्ही शोधलेली आहे आणि ती रिप्लेसमेंट असते राजकुमार म्हणजे जिमी या पात्राची. आणि त्या 15 दिवसांमध्ये हे दोघंही मिळून खरं तर एकमेकांच्या भावविश्वामध्ये डोकावून बघतात आणि दोघंही एकमेकांना आधार देतात. असं होत असताना इकडे प्रशांत पूर्णपणे आपल्या नाटकावरती लक्ष देत असताना, नाटक करत असताना त्याला मुख्य भूमिकेसाठी तरीही निवडलं जात नाही, कारण त्याला असं वाटतं की त्याच्याऐवजी ज्याची निवड झाली तो निव्वळ पैसेवाला आहे. आणि त्यांनी पैसे देऊन म्हणजेच पुढल्या 50 प्रयोगांच्या बुकिंगचे पैसे त्याच्या वडिलांनी देऊन स्पॉन्सरशिप देऊन ही मुख्य भूमिका विकत घेतलेली आहे. आणि यामध्ये येतं ते एक महत्त्वाचं पात्र म्हणजे प्रशांतचे शाळेतले शिक्षक. पहिल्यापासूनच हे पात्र प्रशांतला आपल्या आजूबाजूला जाणवत असतं, आपल्या आजूबाजूला दिसत असतं, कारण ती फक्त पात्र नसून प्रेरणा असते. सुमित सर या नावाने ते पात्र असतं जो काहीतरी वेगळं मुलांना शिकवत असतो, त्यांना स्वप्न बघायला शिकवत असतो. शालेय जीवनापासूनच त्यांना तुम्ही काय करणार हे रोज स्वतःला सांगायचं, रोज कोणाला तरी सांगायचं, असं एक वेगळं विश्व शाळेमध्ये फक्त पाठ्यपुस्तकं शिकवण्यापेक्षा मुलांना उंच भरारी घेणारे हे शिक्षक, असं हे या सुमित सरांचं पात्र आहे, ज्या प्रेरणेतून प्रशांत शेवटपर्यंत आपला ध्यास सोडत नाही. आता घेऊन जातोय तुम्हाला तुमच्या बालपणामध्ये, ऐकूया हे गाणं.

0: नमस्कार, मी सुखदा खांडकेकर, रसिका हो तुम्ही ऐकताय 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी।
1: नमस्कार श्रोते हो, तर या सपने वर्सेस एवरीवन याचा क्लायमॅक्स हा अतिशय उत्कंठावर्धक आहे, कारण कशा पद्धतीने हे दोन्हीही आपले तरुण या वेबसिरीजमधले जिमी आणि प्रशांत हे आपली स्वप्न पूर्ण करतात, नक्कीच करतात, कशी करतात हे बघण्यासाठी किंवा हे अनुभवण्यासाठी नक्की बघा ही वेबसिरीज। आणि आता हे गाणं जे या दोन्ही पात्रांनी आपल्या आयुष्यामध्ये ज्या पद्धतीने आपलं ध्येय साध्य केलं, त्या नवीन विचारांचं, नवीन वाटांचं हे गीत।

धाराशिव, उदय कुलकर्णी अंधेरी, शिल्पा तोडणकर अंधेरी, जनार्दन गोवले, सुनील व स्वप्नाली जोशी रत्नागिरी, सुखदा मात्रे गिरगाव, आणि एवढंच नाही तर संदीप यांनी लंडनहूनही आपल्याला प्रतिक्रिया दिलेली होती. यानंतर 3:57 आपण ऐकणार आहात प्रादेशिक ठळक बातम्या.

0: ठळक बातम्या। पेट्रोल वाढ। पेट्रोलच्या दरात आज 2.61 रुपये तर डिझेलच्या दरात 2.71 रुपयांची वाढ झाली। या वाढीनंतर मुंबई पेट्रोलचे दर 111.21 रुपये प्रतिलिटर तर डिझेलचे दर 97.83 रुपये प्रतिलिटर झाले आहेत। गेल्या 2 आठवड्यातली पेट्रोल डिझेलची ही 4थी दरवाढ आहे। नीट पेपर फुटी प्रकरणी अटकेत असलेल्या प्राध्यापक मनीषा हवालदारला दिल्लीच्या राऊज ॲव्हेन्यू न्यायालयाने 6 दिवसांची CBI कोठडी दिली आहे। हवालदारनं नीटच्या परीक्षेत भौतिकशास्त्राचे प्रश्न विद्यार्थ्यांना पुरवल्याचा CBIला संशय आहे। राज्यात आज 2 वेगवेगळ्या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला। महाबळेश्वर आणि पोलादपूरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात 1 गाडी दरीत कोसळून 8 जण ठार झाले। दुसरा अपघात मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळे जिल्ह्यात लळिंग घाटात झालेल्या अपघातात 6 जणांना जागीच मृत्यू झाला तर 25 जण जखमी झाले आहेत। मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 1074 अंकांची वाढ झाली आणि तो 76,489 अंकांवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 312 अंकांची वाढ नोंदवत 24,032 अंकांवर बंद झाला। याचबरोबर ठळक बातम्या संपल्या।
1: हृदयात वाजे समथिंग, सारे जग वाटे हॅपनिंग, असतो सदा मी आता ड्रीमिंग।
2: नमस्कार, मी संगीतकार अविनाश चंद्रचूड।
3: नमस्कार, मी विश्वजीत जोशी।
2: आपण आम्हाला ऐकत आहात आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबो वाहिनीवर।

0: नमस्कार, मी अशोक पत्नी। सप्तसुरांनी सजलेले सप्तरंगी कार्यक्रम ऐकत रहा FM रेनबो वर।
1: नमस्कार श्रोते हो, 107.1 MHz वर आपण ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी। मी आपला रेडिओ सखा RJ आमेय आपल्याबरोबर गप्पा मारणारे आणि वेळ झालेली आहे सांझेच्या पारी कार्यक्रमाची। संध्याकाळ हुरहुरणारी, संध्याकाळ मन वेडावणारी, संध्याकाळ या संध्याकाळचं रूप, या संध्याकाळचं स्वरूप आणि या संध्याकाळची गाणी आणि कविता यांचा अनुभव घेणार आहोत आज सांझेच्या पारी या कार्यक्रमात। सुरुवात करूया या सुंदर गाण्यांनी।

खरं आहे श्रोते हो, दुपार टळून संध्याकाळचा खेळ सुरू होतो. सौमित्रचंच गीत आपण ऐकलं आणि या ओळी देखील सौमित्रच्याच, दुपार टळून संध्याकाळचा सुरू होतो पुन्हा खेळ, उन्हा मागून चालत येते गार गार कातरवेळ. खरं तर उन्हाळा इतका वाढलेला आहे आणि महाराष्ट्राच्या बहुतेक प्रदेशांमध्ये तुरळक ठिकाणी काही ठिकाणी वळवाचा पाऊसही झालेला आहे, पण त्यामुळे झालं आहे असं की जिथे पाऊस पडला नाही आहे किंवा जिथे पडून गेला आहे आणि पुन्हा ऊन वाढलं आहे, त्यामुळे उन्हाने होणारी लाही अजून जास्त आपल्याला जाणवते. आणि आता मात्र प्रतीक्षा आहे ती पावसाची, मान्सूनची. आणि पुढच्या 2 आठवड्यात संपूर्ण महाराष्ट्राचं, संपूर्ण या भारताचं चित्र बदलेल, कारण हळूहळू जो मान्सून आहे तो मजल दर मजल करत केरळ, केरळमधून गोवा, गोवा किनारपट्टीवरनं मुंबई, महाराष्ट्र व्यापेल. पण संध्याकाळची वेळ याच्याविषयी आपण बोलणार आहोत. आणि इथेही आपल्या श्रोत्यांसाठी एक प्रश्न आहे की संध्याकाळ, तिन्ही सांज किंवा इतर समानार्थी शब्द असलेली गाणी तुम्ही आम्हाला लिहून कळवायची आहेत. त्यातली आपण प्रयत्न करू की बहुतेकशी गाणी आपण श्रोत्यांना ऐकवू. तर 8657661071 आपण आम्हाला कळवायचं आहे. नंबर पुन्हा एकदा सांगतो, 8657661071 हा व्हॉट्सॲप नंबर आहे. याच्यावरती आपण मेसेज करा आणि कळवा संध्याकाळ, संधिकाल, तिन्ही सांज असा कुठलाही संध्याकाळचं वर्णन असलेलं, संध्याकाळचा उल्लेख असलेलं गाणं आपण आम्हाला कळवायचं आहे. ऐकूया या पुढचं गाणं.

संध्याकाळकडे प्रवास सुरू आहे आपला. संध्याकाळची गाणी आपण ऐकतोय आणि अतिशय सुंदर आपल्या मनामध्ये घर करून बसलेलं हे गाणं आपण ऐकलं आत्ताच. तर ही संध्याकाळची वेळ खरं तर खूपच वेगळी असते, कारण यामध्ये किंवा दोन जे प्रहर आहेत त्या दोन प्रहरांच्या मधली ही वेळ आहे, की दुपार प्रहर अशा अर्थाने की दुपार आणि दिवस आणि रात्र यांच्या सीमारेषेवरची ही वेळ आहे. आणि म्हणून कदाचित आमचे एक कवी मित्र आहेत ते नेहमी म्हणतात की दुपार ही थोडीशी सुस्त रेंगाळलेली मन ला थोडीशी विश्रांती देणारी असते, पण संध्याकाळ ही मनाला चपळ करणारी असते. कशा अर्थाने? तर मनामध्ये अनेक भावना एकत्र येतात. म्हणजे आपण घरी बसलेलो असू तर आपल्या घरातले जे कोणी बाहेर नोकरीसाठी जातील, कामानिमित्त जातील, ते घरी यायची वेळ झालेली असते, त्यामुळे घरात लगबग सुरू असते आईची किंवा पत्नीची किंवा पतीची देखील. दुसरं असं असतं की जे कामावरती गेलेत, आपल्या व्यवसायासाठी बाहेर पडलेले आहेत, त्यांना घरची ओढ लागलेली असते. तसंच निसर्गामध्ये देखील एकंदरीतच परतीचं वारं व्हायला लागलेलं असतं, आणि हा तो काळ आहे. आणि म्हणून भावनांचं काहूर उठतंच, आणि मग अशा या ओल्या सांजवेळी भावना आपण आपल्या प्रिय व्यक्तीशी नाही बोलणार तर कोणाशी बोलणार ना. ऐकूया हे गीत.

आपल्या रसिकांचा श्रोत्यांचा रसिक कशासाठी म्हटलं, कारण जी माझ्याकडे फरमाईश आलेली आहे मला वाटतं आपल्याला संध्याकाळ याच्यावरती 3 तासाचे 3 वेगवेगळे कार्यक्रम करायला लागतील. श्रोत्यांनी खूप उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे, ती नावं वाचतो. रामदास तांबे, प्रिया मोने, गायत्री वैशंपायन, रवींद्र पाटील, उमेश नाईक, संदीप काळे, प्रणव शिंदे, संदीप लंडनहून, अरविंद कुलकर्णी, सुनील आणि स्वप्नाली जोशी, राजेंद्र म्हात्रे, विकास जोशी, विशाखा पियाळकर आणि श्रुती यांनी आपल्याला गाणी कळवलेली आहेत आणि आपण प्रयत्न करूया की त्यांनी कळवलेली गाणी आपण आपल्या आजच्या या कार्यक्रमामध्ये आपल्या श्रोत्यांना ऐकवू शकू. पाडगावकरांनी एका कवितेत खूप सुंदर लिहिलं आहे, या संध्याकाळचं वर्णन करताना ते म्हणतात, खुलून येते संध्याकाळ रंगांची बाधा होते, खुलून येते संध्याकाळ रंगांची बाधा होते, निळ्या निळ्या कृष्णासाठी सारी सृष्टी राधा होते, सारी सृष्टी राधा होते. ऐकूया भारा तांबे यांनी लिहिलेलं हे पुढचं गीत.

संध्याकाळ आणि संध्याकाळची कविता आणि संध्याकाळची गाणी याविषयी आपण बोलत आहोत. आणि आता जे गीत मी आपल्याला ऐकवणार आहे, आपल्याला आत्तापर्यंत ज्या ज्या श्रोत्यांनी प्रतिक्रिया कळवलेली आहेत त्यामध्ये हे टॉप टू म्हणजे दुसऱ्या क्रमांकाचं हे गीत आहे. आणि आपल्या श्रोत्यांच्या विनंतीवरून, श्रोत्यांनी कळवलेल्या प्रतिक्रियेवरून खास आपल्या श्रोत्यांसाठी हे त्यांच्या आवडीचं गीत.

0: नमस्कार, मी अजित कडकडे। आपण ऐकत आहात संगीताचे सप्त सूर, जिथे 24 तास झंकारत असतात, अशी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी।
1: संध्याकाळच्या कवितांविषयी बोलतोय आणि गाण्यांविषयी बोलतोय, तर आपणा सर्वांचे आवडते कवी ग्रेस यांचा उल्लेख केल्याशिवाय पुढे जाता येत नाही। कवी ग्रेस यांनी लिहिलेल्या संध्याकाळच्या कविता किंवा संध्या सुक्ताचा यात्रिक असंच त्यांना संबोधलं गेलं। त्यांच्याविषयी लिहिताना असं मी म्हटलं होतं एकदा, तानपुऱ्याचा नाद कानात आणि मनात झंकारतोय, साथीदारही तयार आहेत, मैफिलीचा छांद समा बांधला गेलाय आणि अशा वेळेला अस्ताला जाणाऱ्या परंतु तेजस्वी सूर्याच्या किरणातला कोमल ऋषभ लावून मैफिलीचा गायक रसिकांच्या मनाचा ठाव घेतो, तेव्हा ती मैफिल शब्द सूर लय यांच्या पलीकडे जाऊन उरते ती फक्त अनुभूतीची लय आणि भावनांची दूर दूर पसरत जाणारी झांज। ही कवी ग्रेस यांची संध्याकाळची मैफिल। ही मैफिल म्हणजे कवी ग्रेस यांची प्रत्येक कविता, जी मानवी मनाच्या आदिम भावनांचा शोध घेत घेत सतत प्रवाही असते आणि सतत काहीतरी प्रश्न विचारत असते। ऐकूया कवी ग्रेस यांनी लिहिलेलं हे गीत।

107.1 MHz वर आपण ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी. कार्यक्रम सुरू आहे सांजेच्या पारी. मी आपला रेडिओ सखा अमेय आपल्याशी संवाद साधतोय आणि संध्याकाळच्या कविता आणि संध्याकाळची गाणी यावर आपण बोलतोय. मी प्रश्न विचारला होता त्याला अजूनही आपल्याला भरभरून प्रतिसाद येतोय. स्मिता म्हात्रे, सुधाकर ढेकणे, त्र्यंबक कुलकर्णी, सुरेश पाटील, सुधाकर कलगुटकर, शिल्पा तोडणकर, निशा भुते, भगवान दांडेकर, शुभदा, पद्मा कुलकर्णी आणि मंगेश जोशी यांनीही आपली आवड कळवलेली आहे. आणि मी म्हटलं तसं की संध्याकाळची वेळ हुरहुर लावते आणि आठवणींचा एक प्रचंड मोठा मेघ आपल्या मनावरती राज्य करू लागतो आणि आपण एकटे बसलेलो असतो. म्हणजे एक कविता लिहिताना मला ज्या पहिल्या ओळी सुचल्या होत्या त्या अशा होत्या, मी एकट बसलो आहे खुर्चीत रेलुनी शांत, बाहेर पागोळ्यांचे ऐकतो गीत निवांत. तर या पागोळ्या पावसाच्या नसतात, ह्या मनामध्ये येणाऱ्या भावनांच्या असतात, मनामध्ये येणाऱ्या आठवणींच्या असतात. आणि असा हा पाऊस आपल्या घरावरती म्हणजेच आपल्या मनावरती दाटून राहिलेला असतो. ऐकूया हेच गाणं.

0: नमस्कार, मी मृणाल कुलकर्णी आणि आपण ऐकत आहात इंद्रधनुष्याचे सात रंग FM रेनबो वाहिनी 107.1 MHz।
1: श्रोते हो, संध्याकाळ आणि संध्याकाळच्या कविता आणि गाणी यामध्ये आपण किती समरस झाला आहात हे मला इथे अक्षरशः प्रतिक्रियांचा पूर झालेला आहे। म्हणजे आता किती नावं मी घ्यावी आणि किती घेऊ नये।

आहे. कार्यक्रमाच्या शेवटी उरलेली सगळी नावं घेणारच आहे, पण मगाशी मी म्हटलं की संधिकाली या अशा हे गाणं टॉप टूचं होतं. टॉप वनमध्ये टाय ब्रेकर झालेलं आहे आणि ती दोन्ही गाणी आपण आपल्या कार्यक्रमामध्ये आज सादर करणार आहोत. त्यातलं पहिलं गाणं ज्याची एकामागून एक पटापट सगळ्यांनी प्रतिक्रिया नोंदवली, त्याची विनंती केली, ते गाणं आता ऐकूया, ऋतू हिरवा मधला.

या गीताची फरमाईश जी मला आली होती ना, ती आल्या आल्याच मी हे बोलायचं ठरवलं होतं, पण म्हटलं गीत ऐकून झाल्यानंतर बोलूया. कसं आहे ना श्रोते हो, अजरामर गीत असतं ना, त्याची सगळ्यात मोठी खासियत ही असते की ते कधीच जुनं होत नाही. आजही हे गीत लावल्यानंतरही मला 5 मेसेजेस आले की काय गाणं आहे हे, काय संगीत आहे, काय गायलं आहे आणि काय शब्द आहेत. आशाताई, श्रीधर फडके आणि सुधीर मोघे यांचा, तिघांचा प्रभाव, त्यांच्या व्यक्तित्वाचा प्रभाव या गाण्यावर इतका आहे आणि हे गाणं मनामध्ये आपल्या इतकं खोल रुजलेलं आहे की कुठेही त्याला वाजलं तरी मनाच्या तारा छेडल्या जातात, नाही का? आणि मी जसं म्हटलं मगाशी की टाय ब्रेकर झालेला आहे टॉपच्या गाण्यांमध्ये, त्यातलं हे दुसरं गाणं, कारण आपण सगळेच जण एकत्र राहत असतो, आपण एकत्र घरी भेटत असतो, पण अशीही काही जणं आहेत ज्यांची मुलं, ज्यांची चिमणे हे त्यांच्या पास नाहीत, त्यांच्या जवळ नाहीत, ते दूरदेशी आहेत आणि ते एकच आस मनात लावून बसलेले आहेत, या चिमण्यांनो परत फिरा रे.

श्रोते हो, तुम्ही दिलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल खरोखर मनापासून तुमचे आभार, आणि अशीच दाद आम्हाला देत रहा, असेच आमच्या पाठीशी रहा, कारण हा संवाद एकतर्फी नाही, हा आपल्या दोघांचा संवाद आहे. ज्यांनी ज्यांनी कार्यक्रम उत्तम झाला ही प्रतिक्रिया कळवली, त्यामध्ये मिलिंद टिप्पणीस आहेत, आज जरा उशिरा आले ते, श्रीपाद जोशी आहेत, अंजली कुलकर्णी, बरं पुढची दोन नावं आहेत, ती एकच नावं आहेत, पण संध्याकाळचा विषय चाललेला आहे आणि साक्षात संध्येनी आपल्याला प्रतिक्रिया दिलेली आहे. संध्या धायमोडकर आणि संध्या रानडे देसाई यांनी प्रतिक्रिया दिली. चंद्रशेखर भाटवडेकर, शुभलक्ष्मी मस्तकर, प्रणव शिंदे, गायत्री वैशंपायन, रघुनाथ खानापूरकर, सुधाकर कलगुटकर, विकास जोशी आणि रजनीकांत पाटील आणि शुभदा यांनी धन्यवाद दिले. आणि अजून एक खास फरमाईश आली होती, अरुण दाते यांचं दिस नकळत जाई हे गाणं ऐकवायची, त्या गाण्यानेच आता निरोप घेऊया आजच्या या सांजेच्या पहारी कार्यक्रमात. 4:57 आपण ऐकू शकाल बातमीपत्र.

नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत। ऐकूयात काही ठळक घडामोडी। पेट्रोलच्या दरात आज 2.61 रुपये तर डिझेलच्या दरात 2.71 रुपयांची वाढ झाली। या वाढीनंतर मुंबईत पेट्रोलचे दर 111.21 रुपये प्रतिलिटर तर डिझेलचे दर 97.83 रुपये प्रतिलिटर झाले आहेत। गेल्या 2 आठवड्यातली पेट्रोल डिझेलची ही चौथी दरवाढ आहे। नीट पेपरफुटी प्रकरणी अटकेत असलेल्या प्राध्यापक मनीषा हवालदारला दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं 6 दिवसांची CBI कोठडी दिली आहे। हवालदारनं नीटच्या परीक्षेत भौतिकशास्त्राचे प्रश्न विद्यार्थ्यांना पुरवल्याचा CBIला संशय आहे। राज्यात आज 2 वेगवेगळ्या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला। महाबळेश्वर आणि पोलादपूरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात 1 गाडी दरीत कोसळून 8 जणांचा मृत्यू झाला। धुळे जिल्ह्यात लळिंग घाटात झालेल्या दुसऱ्या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला तर 25 जण जखमी झाले आहेत। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात यंदाच्या पद्म पुरस्कारांचं वितरण करतील। या सोहळ्यात राष्ट्रपती 66 मान्यवरांना पद्मसन्मान प्रदान करतील। यात 2 पद्मविभूषण, 6 पद्मभूषण आणि 58 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे। यंदा 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांसह एकंदर 131 मान्यवरांना पद्मसन्मान जाहीर झाले आहेत। या सोहळ्याचं थेट प्रक्षेपण आकाशवाणीवरून थोड्याच वेळात सुरू होईल। मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 1074 अंकांची वाढ झाली आणि तो 76,489 अंकांवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 312 अंकांची वाढ नोंदवत 24,032 अंकांवर बंद झाला। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।

निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा।

0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नागपूरचे उद्योगपती सत्यनारायण नुवाल आणि गुरुकुंज मोझरी इथल्या जनार्दन बोथे गुरुजी यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान. आंतरराष्ट्रीय स्तरावर भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे अर्थव्यवस्थेला आव्हानं निर्माण होत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन. गेल्या 15 मे पासून पेट्रोल आणि डिझेलची चौथ्यांदा दरवाढ. काँग्रेस पक्षाची सरकारवर टीका. आणि 27 मे पासून विदर्भातील काही भागात हलक्या पूर्व मान्सून पावसाची शक्यता. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे अनुयायी अमरावती जिल्ह्यातील अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून समाजातील सर्व स्तरातील लोकांच्या सेवेसाठी आयुष्य समर्पित करणारे समाजसेवक जनार्दन बापू बोथे यांना आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. आपला हा पुरस्कार तुकडोजी महाराजांच्या विचारांना समर्पित असल्याची भावना बोथे गुरुजी यांनी आकाशवाणीशी बोलताना व्यक्त केली.
1: भारत सरकारने मला जो पद्मश्री पुरस्कार दिला आहे, हा पुरस्कार तर मी पहिलेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या चरणी मनोमन अर्पण केला आहे. माझी श्रद्धा आहे त्यांच्याप्रती. परंतु अखिल भारतीय गुरुदेव सेवामंडळाचं काम करता करता करणारी जी गेलेली मंडळी आहे, जी जिवंत मंडळी आहे आजच्या घडीला, त्यांनी मोठं काम आजच्या सुरू ठेवलेलं आहे. हा सर्व त्यांच्यासाठी ह्या भगवटोपीचा एक सन्मान आहे असं मी समजतो. आणि त्यांच्यासाठी हा पुरस्कार त्यांच्यासाठी मी अर्पण केला असं मी समजतो.
0: नागपूरचे उद्योगपती, समाजसेवक आणि ऑपरेशन सिंदूरसाठी शस्त्रास्त्र निर्मिती करणाऱ्या सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेडचे अध्यक्ष सत्यनारायण नुवाल यांनाही आज पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. आज राष्ट्रपती भवन इथं आयोजित पद्म पुरस्कार वितरण समारंभात उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित होते. यावेळी 66 जणांना पद्म पुरस्कारांनी गौरवण्यात आलं. त्यामध्ये 2 पद्मविभूषण, 6 पद्मभूषण आणि 58 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. उर्वरित पुरस्कार दुसऱ्या टप्प्यात प्रदान करण्यात येणार आहेत. महाराष्ट्रातून यंदा 15 जणांची पद्म पुरस्कारांसाठी निवड झाली आहे. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहे असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलंय. सिडबी म्हणजेच स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया च्या 37 वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. विशेषतः पश्चिम आशियातल्या संघर्ष पेटल्यानंतर खतं, सोनं, इंधन या सर्व उत्पादनांचं आंतरराष्ट्रीय बाजारातले दर कडाडले असून त्यामुळे देशाच्या परकीय चलन साठ्यावर ताण येतो. अशा परिस्थितीत सोनं खरेदी करू नये, खतांचा वापर कमी करावा, इंधनाची काटकसर करावी, परदेश प्रवास शक्यतो करू नये अशी आवाहनं पंतप्रधानांनी जनतेला केली आहे. त्याबाबत विरोधक अपप्रचार करत असल्याचं त्या म्हणाल्या.
2: फॉर बिझनेसेस अँड कॉमन पीपल इट कॅन मीन हायर फ्युएल कॉस्ट, डिलेड कार्गो, कॉस्टलियर शिपिंग, शॉर्टेज ऑफ इनपुट्स, प्रेशर ऑन वर्किंग कॅपिटल and uncertainty in export orders. Just imagine all of them coming together because of that West Asia crisis. What is the sense of uncertainty that small unit will feel, and will they be in a position to make some kind of a plan? It's a big challenge even for countries, not just for India, for many other countries.
0: पेट्रोल आणि डिझेलचे दर आज अनुक्रमे 2.61 रुपये आणि 2.71 रुपये वाढले. गेल्या 2 आठवड्यातली पेट्रोल डिझेलची ही चौथी दरवाढ आहे. या वाढीनंतर मुंबईत पेट्रोलचे दर 111.21 रुपये प्रतिलिटर तर डिझेलचे दर 97.83 रुपये प्रतिलिटर झाले आहे. 15 मे पासून आजपर्यंत 4 पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झाली असून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 7 रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. एप्रिल 2022 नंतरची ही सर्वात मोठी वाढ आहे. महिन्याभरात चौथ्यांदा झालेल्या इंधन दरवाढीबद्दल लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारच्या धोरणांमुळे इंधन दरवाढ होत असल्याची टीका केली आहे. कापूस, कांदा आणि धान उत्पादक शेतकरी संकटात असून हमीभाव मिळत नसल्याचंही वडेट्टीवार म्हणाले. विधान परिषद निवडणुकीत पैशांचा वापर होत असल्याचा आरोप करत पक्षादेश मोडणाऱ्यांवर कारवाईचा इशारा त्यांनी दिला. पेट्रोल दरवाढीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील सरकारवर टीका केली आहे. इराण युद्धाच्या नावाखाली केलेली ही दरवाढ आधीच महागाईनं पिसलेल्या जनतेच्या जखमेवर मीठ चोळणारी आहे. ही दरवाढ सर्वसामान्य जनतेच्या खिशावर दरोडा टाकणारी असून सरकारनं तात्काळ मागे घ्यावी आणि महागाई नियंत्रणात ठेवता येत नसेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खुर्ची सोडावी अशी मागणी त्यांनी केली आहे. सर्वोच्च न्यायालयानं आज नीट परीक्षेतील वारंवार होणाऱ्या त्रुटींवर नाराजी व्यक्त केली. पेपरफुटीच्या आधीच्या घटनातून राष्ट्रीय परीक्षा संस्था अर्थात एनटीएनं कोणताही धडा घेतलेला नाही ही दुर्दैवी बाब असल्याचं न्यायालयानं म्हटलंय. न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि आलोक आराधे यांच्या पीठानं केंद्र सरकार एनटीए आणि सीबीआयला नोटीस बजावत या प्रकरणी स्पष्टीकरण मागवलंय. तसंच एनटीएच्या कामकाजातील सुधारणांबाबत माजी इस्रो प्रमुख के राधाकृष्णन समितीच्या शिफारसींची अंमलबजावणी कशी झाली याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहे. दरम्यान एनटीएनं या महिन्याच्या 28 तारखेला नियोजित असलेली विद्यापीठ सामायिक प्रवेश परीक्षा पुढे ढकलली आहे. सरकारनं बकरी ईदची सुट्टी 28 तारखेला जाहीर केली त्यामुळे हा बदल केला आहे. या परीक्षेच्या उमेदवारांसाठी सुधारित तारीख लवकरच जाहीर केली जाईल. 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी माध्यम प्रतिनिधी नोंदणी सुरू झाली आहे. मुंबई इथं 15 ते 21 जून दरम्यान या चित्रपट महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाद्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या या द्वैवार्षिक महोत्सवात प्रामुख्यानं माहितीपट लघुकथापट आणि अॅनिमेशन अशा नॉन फीचर फिल्मचा समावेश असतो. सर्वोत्कृष्ट माहितीपटासाठी 10 लाख रुपयांचा सुवर्ण शंख पुरस्कार दिला जातो. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. नागपुरातील वाढत्या वीज संकटाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते विकास ठाकरे यांनी महावितरणच्या मुख्य अभियंत्यांना निवेदन देत पश्चिम नागपुरात तात्काळ 24/7 अखंडित वीज पुरवठ्याची मागणी केली आहे. झिरो लोडशेडिंगच्या नावाखाली अतिरिक्त शुल्क आकारलं जात असताना नागरिकांना वारंवार वीज खंडित होण्याचा त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप त्यांनी केला. झिंगाबाई टाकळी दाभा गिट्टी खदान सदर रवीनगर अंबाझरी फुटाळा आदी भागांमध्ये दिवस रात्र वीज पुरवठा खंडित होत असल्यानं नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. या विरोधात काँग्रेसच्या वतीनं आज आंदोलन करण्यात आलं. काँग्रेस कार्यकर्त्यांनी महावितरण कार्यालयात बाहेर निदर्शनं करत राज्य सरकार आणि वीज विभागाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. शहरातील वीज व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून प्रशासन आणि सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे असा आरोप ठाकरे यांनी केला. वीज कपात तात्काळ थांबवली नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला. यवतमाळ स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणूक 2026 साठी 18 जून रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या 23 मे रोजी जिल्हाधिकारी तहसील नगर परिषद आणि पंचायत समिती कार्यालयांमध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे. मतदार यादीवरील दावे आणि हरकती 29 मे पर्यंत दाखल करण्यात येणार असून अंतिम मतदार यादी 4 जून रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. वाशिम जिल्ह्यातल्या मालेगाव इथल्या माने रुग्णालयात बेकायदेशीर गर्भलिंग निदान तपासणी रुग्णालयाचे संचालक माजी सरपंच डॉक्टर विवेक माने यांच्यासह 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. या रुग्णालयात बेकायदेशीररित्या गर्भलिंग निदान होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर प्रशासनानं सापळा रचून ही कारवाई केली. बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात भालांजन गावाजवळील विहिरीत एकाच कुटुंबातील 5 जणांचे मृतदेह आढळून आले. मृतांमध्ये 35 वर्षीय विजय किराडिया आणि त्यांच्या 4 लहान मुलांचा समावेश असून प्राथमिक माहितीनुसार ही घटना कौटुंबिक वादातून घडल्याचा संशय व्यक्त केला जातोय. जळगाव जामोद पोलीस आणि न्यायवैद्यक पथकानं घटनास्थळी पाहणी करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवले असून पुढील तपास सुरू आहे. विदर्भात पुढील 3 दिवस उष्णतेची लाट कायम राहणार असून अमरावती आणि पश्चिम विदर्भात कमाल तापमान 45 अंशाच्या आसपास राहण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. 27 आणि 28 मे पासून विदर्भातील काही भागात हलक्या मान्सून पूर्व पावसाची शक्यता असून तापमानात 2 ते 4 अंशांनी घट होऊ शकते. अमरावती अकोला परिसरात 29 आणि 30 मे रोजी तुरळक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. मान्सून अरबी समुद्राच्या दक्षिण भागात तसंच मध्य पूर्व बंगालच्या उपसागर पोहोचला असून 30 मे पूर्वी केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. विदर्भातील ब्रह्मपुरी इथं सर्वाधिक 46.6 दशांश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. त्यापाठोपाठ गडचिरोली इथं 46.2 चंद्रपूर आणि नागपूर इथं 45.6 अकोला इथं 44 आणि गोंदिया इथं 43 तर वर्धा इथं 42 अंश सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नागपूरचे उद्योगपती सत्यनारायण नुवाल आणि गुरुकुंज मोझरी इथल्या जनार्दन बोथे गुरुजी यांना राष्ट्रपती हस्ते पद्म पुरस्कार प्रदान. आंतरराष्ट्रीय स्तरावर भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे अर्थव्यवस्थेला आव्हानं निर्माण होत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन. गेल्या 15 मे पासून पेट्रोल आणि डिझेलची चौथ्यांदा दरवाढ, काँग्रेस पक्षाची सरकारवर टीका आणि 27 मे पासून विदर्भातील काही भागात हलक्या मान्सून पूर्व पावसाची शक्यता. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 66 जणांना पद्म पुरस्कार प्रदान। अभिनेता धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण तर उद्योजक उदय कोटक महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण। रघुवीर खेडकर जुजरवासी श्रीरंगदेवबा लाड जनार्दन बोथे गुरुजी पद्मश्रीनं सन्मानित। देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत मात्र आंतरराष्ट्रीय भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन। 15 मेपासून पेट्रोल आणि डिझेलची 14th दरवाढ। नीट पेपर फुटी प्रकरणी मनीषा हवालदारला 6 दिवसांची CBI कोठडी। राज्यात 2 वेगवेगळ्या रस्ते अपघातात 14 जणांचा मृत्यू 25 जखमी आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1074 अंकांची वाढ। विविध क्षेत्रात समर्पित कार्य करणाऱ्या मान्यवरांना आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं। यंदा 131 मान्यवरांना हे सन्मान जाहीर झाले असून आज पहिल्या टप्प्यात 66 जणांना राष्ट्रपतींनी पुरस्कार प्रदान केले आहेत। प्रख्यात व्हायोलिन वादक डॉक्टर यान राजम यांना पद्मविभूषणनं सन्मानित करण्यात आलं। अभिनेता धर्मेंद्र यांच्यासाठीचा पद्मविभूषण सन्मान त्यांच्या पत्नी हेमा मालिनी यांनी स्वीकारला। प्रसिद्ध उद्योजक उदय कोटक महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण देण्यात आलं। जाहिरात क्षेत्रातले अग्रणी पियुष पांडे यांना पद्मभूषण मरणोत्तर प्रदान करण्यात आला। कला साहित्य समाजसेवा विज्ञान संशोधन क्रीडा इत्यादी क्षेत्रातल्या योगदानाबद्दल 58 जणांना पद्मश्रीनं सन्मानित करण्यात आलं। महिला क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर रंगकर्मी रघुवीर खेडकर IIT मुंबईचे माजी संचालक जुजर वासी यांचा त्यात समावेश होता। राज्यातले प्रगतिशील शेतकरी श्रीरंगदेवबा लाड तसंच अमरावती जिल्ह्यातल्या गुरुकुंज मोझरीचे जनार्दन बोथे गुरुजी यांनाही पद्मश्रीनं सन्मानित करण्यात आलं। याबाबत प्रतिक्रिया देताना बोथे गुरुजी म्हणाले,
1: भारत सरकारने मला जो माझ्या नावाने पद्मश्री पुरस्कार दिला आहे तो खरं म्हणजे माझं नाव एक पोस्टासारखं आहे, पोस्टला ॲड्रेस जसं असते, पण तो सर्व राष्ट्रांतांनी निर्माण केलेल्या अखिल भारतीय गुरुदेव शामुंडाच्या प्रचारकांचा हा त्यांच्या विचाराचा चालणाऱ्या लोकांचा सर्वांचा हा पुरस्कार त्यांना मिळाला आहे असं मी समजतो।
0: मूळच्या महाराष्ट्रातल्या आणि छत्तीसगडच्या आदिवासी क्षेत्रात कार्य करणाऱ्या सुनीती आणि रामचंद्र गोडबोले या डॉक्टर दाम्पत्याचा आजच्या सत्कार

0: मूर्तींमध्ये समावेश होता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह मंत्रिमंडळाचे अनेक सदस्य या कार्यक्रमाला उपस्थित होते. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहेत, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. सीडीबी म्हणजे स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. विशेषतः पश्चिम आशियातल्या संघर्ष पेटल्यानंतर खतं, सोनं, इंधन या सर्व उत्पादनांचे आंतरराष्ट्रीय बाजारातले दर कडाडले असून त्यामुळे देशाच्या परकीय चलन साठ्यावर ताण येतो आहे. सध्याच्या आव्हानावर मात करण्यासाठी सरकारनं केलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी यावेळी दिली.
1: To shield citizens, therefore, and businesses from the steep rise in global crude prices, central excise duty on petrol and diesel was reduced by 10 rupees per litre. The government is estimated to take a revenue impact of over 1 lakh crore on this one score in the year 26-27 because of this one decision.
0: सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या सक्षमीकरणासाठी, तळागाळापर्यंत पतपुरवठा वाढवण्यासाठी, ग्रामीण उद्योगांच्या आधुनिकीकरणाला गती देण्यासाठी स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाद्वारे तयार केलेल्या धोरणात्मक पोर्टल्स आणि उपक्रमांचं उद्घाटन अर्थमंत्र्यांनी केलं. ग्रामीण अर्थव्यवस्था सीडबीच्या माध्यमातून अधिक बळकट होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी विविध लाभार्थींना उद्योग व्यवसायांच्या वाढीसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते अर्थसहाय्य वितरित करण्यात आलं. पेट्रोलच्या दरात आज 2.61 रुपये तर डिझेलच्या दरात 2.71 रुपयांची वाढ झाली. गेल्या 2 आठवड्यातली पेट्रोल डिझेलची ही चौथी दरवाढ आहे. या वाढीनंतर मुंबईत पेट्रोलचे दर 111.21 रुपये प्रति लिटर तर डिझेलचे दर 97.83 रुपये प्रति लिटर झाले आहेत. दिल्लीत पेट्रोल 102.12 रुपये आणि डिझेल 99.51 रुपये प्रति लिटर दराने मिळेल. 15 मेपासून आजपर्यंत 4 वेळा पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झाली असून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 7 रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. एप्रिल 2022 नंतरची ही सर्वात मोठी वाढ आहे. 15 मेपासून चौथ्यांदा इंधन दरवाढ झाल्याबद्दल लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली आहे. आर्थिक संकट येण्याची शक्यता असल्याचा इशारा आपण पूर्वीच देत होतो, मात्र सरकारनं त्याकडे लक्ष दिलं नाही असं त्यांनी म्हटलं आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारच्या धोरणामुळे इंधन दरवाढ होत असल्याची टीका केली आहे. गेल्या 10 दिवसात पेट्रोल डिझेल दरात 7.5 रुपयांची वाढ झाल्याचा दावा त्यांनी नागपुरात केला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट पेपर फुटी प्रकरणी अटकेत असलेल्या प्राध्यापक मनीषा हवालदार यांना दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं 6 दिवसांची सीबीआय कोठडी दिली आहे. विशेष न्यायाधीश अजय गुप्ता यांच्यासमोर या प्रकरणाची आज सुनावणी झाली. मनीषा हवालदार यांना 22 मेला अटक करण्यात आली होती. हवालदार यांनी नीटच्या भौतिकशास्त्राच्या पेपरचे प्रश्न विद्यार्थ्यांना पुरवल्याचा सीबीआयला संशय आहे. राज्यात आज 2 वेगवेगळ्या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला. महाबळेश्वर आणि पोलादपूरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात पहाटे एक गाडी दरीत कोसळून झालेल्या अपघातात 8 जण ठार झाले. हर्णे बंदर इथं फिरायला गेलेल्या 8 जण या गाडीने परतत असताना चालकाचा ताबा सुटून हा अपघात झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळे तालुक्यातल्या लळिंग घाटात रेतीचा डंपर समोरून येणाऱ्या ट्रकला धडकून अपघात झाला. या अपघातात 5 जण ठार झाले तर 25 जण जखमी झाले. टोल नाक्यावरचे कर्मचारी अपघातग्रस्त वाहनातून जखमींना बाहेर काढण्याचं काम करत असतानाच वेगानं येत असलेली एक खासगी बस अपघातग्रस्त ट्रकला मागून धडकली आणि एक टोल कर्मचारी जखमी झाला. हा कर्मचारीही मरण पावला असून त्यामुळं या अपघातातल्या मृतांची एकूण संख्या 6 इतकी झाली आहे. यानंतर टोल कर्मचाऱ्यांनी आंदोलन करत मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदतीसह टोल कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी विमा संरक्षण आणि अपघातस्थळी सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. अमेरिका इराण संघर्ष समाप्त होण्याबाबत करार होण्याच्या आशेनं आज शेअर बाजारात तेजी दिसून आली. आजच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1074 अंकांची वाढ झाली आणि तो 76,489 अंकांवर बंद झाला. तर निफ्टी 312 अंकांनी वाढून 24,032 अंकांवर स्थिरावला. कच्च्या तेलाच्या किमती घसरल्यानं महागाईची चिंता कमी झाली असल्यानं बाजारात खरेदीदारांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं. राज्यात काही भागात आज पावसानं जोरदार हजेरी लावली. छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात आज विविध ठिकाणी दुपारी पाऊस पडला. अचानक झालेल्या पावसामुळं उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी पिकांच्या नुकसानीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. धाराशिव शहर आणि परिसरात आज हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. बीड जिल्ह्यात माजलगाव इथल्या लवूळ परिसरात आज वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. वाऱ्यामुळं अनेक शेतकऱ्यांच्या घरावरील पत्रे उडाले. तसंच गारपीट आणि मुसळधार पावसामुळं शेतातली पिकं झाल्यानं शेतीचं मोठं नुकसान झाल्याचं वृत्त आहे. लातूर जिल्ह्यात निलंगा तालुक्यासह इतर ठिकाणी आज पावसानं जोरदार हजेरी लावली. काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळं झाडांच्या फांद्या तुटल्या तर काही काळ वीज पुरवठाही खंडित झाला होता. रत्नागिरी जिल्ह्यात काल दिवसभरात 26 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. महामार्गाची कामं अर्धवट असल्यानं अनेक ठिकाणी वाहतुकीवर परिणाम झाला. तसंच वेगवान वाऱ्यांमुळं वीजवाहिनीच्या तारा तुटल्यानं दापोलीत तब्बल 18 तास वीज पुरवठा खंडित झाला होता. हवामान. गेल्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात काही ठिकाणी कमाल तापमानात उल्लेखनीय वाढ झाली. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान ब्रह्मपुरी इथं 47.2 अंश सेल्सिअस इतकं नोंदलं गेलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 66 जणांना पद्म पुरस्कार प्रदान. अभिनेता धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण तर उद्योजक उदय कोटक, महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण, रघुवीर खेडकर जुजर वाशी, श्रीरंगदेव बालाड, जनार्दन बोथे गुरुजी पद्मश्रीनं सन्मानित. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत, मात्र आंतरराष्ट्रीय भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन. 15 मे पासून पेट्रोल आणि डिझेलची चौथ्यांदा दरवाढ. नीट पेपर फुटी प्रकरणी मनीषा हवालदारला 6 दिवसांची सीबीआय कोठडी. राज्यात 2 वेगवेगळ्या रस्ते अपघातात 14 जणांचा मृत्यू तर 25 जखमी. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1074 अंकांची वाढ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा।

0: आकाशवाणी मुंबई गजेंद्र देवडा राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 66 जणांना पद्म पुरस्कार प्रदान। प्रख्यात व्हायोलिन वादक डॉक्टर एन राजम यांना पद्मविभूषण सन्मानित। अभिनेता धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण। देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत, मात्र आंतरराष्ट्रीय भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन। 10 दिवसात पेट्रोल आणि डिझेलची चौथ्यांदा दरवाढ। आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण। नीट पेपरफुटी प्रकरणी मनीषा हवालदारला 6 दिवसांची CBI कोठडी। आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1074 अंकांची वाढ। विविध क्षेत्रात समर्पित कार्य करणाऱ्या मान्यवरांना आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं। यंदा 131 मान्यवरांना हे सन्मान जाहीर झाले असून आज पहिल्या टप्प्यात 66 जणांना राष्ट्रपतींनी पुरस्कार प्रदान केले। प्रख्यात व्हायोलिन वादक डॉक्टर एन राजम यांना पद्मविभूषणनं सन्मानित केलं। अभिनेता धर्मेंद्र यांच्यासाठीचा पद्मविभूषण सन्मान त्यांच्या पत्नी हेमा मालिनी यांनी स्वीकारला। प्रसिद्ध उद्योजक उदय कोटक, महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण देण्यात आलं। जाहिरात क्षेत्रातले अग्रणी पियुष पांडे यांना पद्मभूषण मरणोत्तर प्रदान करण्यात आला। कला, साहित्य, समाजसेवा, विज्ञान, संशोधन, क्रीडा इत्यादी क्षेत्रातल्या योगदानाबद्दल 58 जणांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आलं। महिला क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर, रंगकर्मी रघुवीर खेडकर, IIT मुंबईचे माजी संचालक जुजरवासी यांचा त्यात समावेश होता। राज्यातले प्रगतिशील शेतकरी श्रीरंग देवबा लाड तसंच अमरावती जिल्ह्यातल्या गुरुकुंज मोजरीचे जनार्दन बोथेगुरुजी यांनाही पद्मश्रीनं सन्मानित केलं। याबाबत प्रतिक्रिया देताना बोथेगुरुजी म्हणाले,
1: भारत सरकारने मला जो माझ्या नावाने पद्मश्री पुरस्कार दिला आहे तो खरं म्हणजे माझं नाव एक पोस्टासारखं आहे, पोस्टला ॲड्रेस जसं असते, पण तो सर्व राष्ट्रांतांनी निर्माण केलेल्या अखिल भारतीय गुरुदेवसेवा मंडळाच्या प्रचारकांचा हा त्यांच्या विचाराचा चालणाऱ्या लोकांचा सर्वांचा हा पुरस्कार त्यांना मिळाला आहे असं मी समजतो।
0: मूळच्या महाराष्ट्रातल्या आणि छत्तीसगडच्या आदिवासी क्षेत्रात कार्य करणाऱ्या सुनीती आणि रामचंद्र गोडबोले या डॉक्टर दाम्पत्याचा आजच्या सत्कारमूर्तींमध्ये समावेश होता। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह मंत्रिमंडळाचे अनेक सदस्य या कार्यक्रमाला उपस्थित होते। देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहेत असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे। SIDBI म्हणजेच स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया याच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या। विशेषतः पश्चिम आशियातला संघर्ष पेटल्यानंतर खतं, सोनं, इंधन या सर्व उत्पादनांचे आंतरराष्ट्रीय बाजारातले दर कडाडले असून त्यामुळे देशाच्या परकीय चलनसाठ्यावर ताण येतोय। सध्याच्या आव्हानावर

0: मात करण्यासाठी सरकारनं केलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली.
1: To shield citizens, therefore, and businesses from the steep rise in global crude prices, central excise duty on petrol and diesel was reduced by 10 rupees per liter. The government is estimated to take a revenue impact of over 1 lakh crore on this one score in the year 26-27 because of this one decision.
0: सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांच्या सक्षमीकरणासाठी तळागाळापर्यंत पत पुरवठा वाढवण्यासाठी आणि ग्रामीण उद्योगांच्या आधुनिकीकरणाला गती देण्यासाठी स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया सिडबीद्वारे तयार केलेल्या धोरणात्मक पोर्टल्स आणि उपक्रमांचं उद्घाटन अर्थमंत्र्यांनी केलं. ग्रामीण अर्थव्यवस्था सिडबीच्या माध्यमातून अधिक बळकट होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी विविध लाभार्थींना उद्योग व्यवसायांच्या वाढीसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते अर्थसहाय्य वितरित करण्यात आलं. पेट्रोलच्या दरात आज 2.61 रुपये तर डिझेलच्या दरात 2.71 रुपयांची वाढ झाली. गेल्या 2 आठवड्यातली पेट्रोल डिझेलची ही चौथी दरवाढ आहे. या वाढीनंतर मुंबईत पेट्रोलचे दर 111.21 रुपये प्रतिलिटर तर डिझेलचे दर 97.83 रुपये प्रतिलिटर झाले आहेत. दिल्लीत पेट्रोल 102.12 रुपये आणि डिझेल 99.51 रुपये प्रतिलिटर दराने मिळेल. 15 मे पासून आजपर्यंत 4 वेळा पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झाली असून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 7 रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. एप्रिल 2022 नंतरची ही सर्वात मोठी वाढ आहे. याबद्दल लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली आहे. आर्थिक संकट येण्याची शक्यता असल्याचा इशारा आपण पूर्वीच देत होतो, मात्र सरकारनं लक्ष दिलं नाही असं त्यांनी म्हटलं आहे. पश्चिम आशिया संघर्षावर तोडगा निघून होमुर समुद्रधुनी मार्ग खुला होण्याची शक्यता वाढल्यानं आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात 5% जास्त घसरण झाली आहे. कच्च्या तेलाच्या दरांनी आंतरराष्ट्रीय बाजारात 2 आठवड्यातला नीचांकी आकडा गाठला आहे. ब्रेंट क्रूडचा दर प्रति बॅरल $100 कमी झाला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट पेपरफुटी प्रकरणी अटकेत असलेल्या प्राध्यापक मनीषा हवालदार यांना दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयाने 6 दिवसांची CBI कोठडी दिली आहे. विशेष न्यायाधीश अजय गुप्ता यांच्यासमोर या प्रकरणाची आज सुनावणी झाली. मनीषा हवालदार यांना 22 मेला अटक करण्यात आली होती. हवालदार यांनी नीटच्या भौतिकशास्त्राच्या पेपरचे प्रश्न विद्यार्थ्यांना पुरवल्याचा CBIला संशय आहे. अमेरिका इराण संघर्ष समाप्त होण्याबाबत करार होण्याच्या आशेने आज शेअर बाजारात तेजी दिसून आली. आजच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1074 अंकांची वाढ झाली आणि तो 76,489 अंकावर बंद झाला. तर निफ्टी 312 अंकांनी वाढून 24,032 वर स्थिरावला. कच्च्या तेलाच्या किमती घसरल्यानं महागाईची चिंता कमी झाली असल्यानं बाजारात खरेदीदारांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं. नीट परीक्षेच्या आयोजनात वारंवार त्रुटी राहत असल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं आज चिंता व्यक्त केली. याआधी पेपरफुटी होऊनही NTA त्यापासून काहीच धडा घेतला नाही हे खेदजनक आहे अशी टिप्पणी न्यायालयानं केली. वैद्यकीय प्रवेश परीक्षा घेण्यासाठी NTA ऐवजी दुसऱ्या स्वायत्त संस्थेची स्थापना करावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेवरच्या सुनावणीवेळी न्यायाधीश न्यायमूर्ती PS नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठाने ही टिप्पणी केली. NTAच्या कामकाजात सुधारणा करण्यासाठी इस्रोचे माजी प्रमुख K.राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखालच्या समितीनं गेल्या वर्षी शिफारशी केल्या होत्या. त्याचं पालन कसं केलं याचा तपशील गुरुवारपर्यंत सादर करण्याचे निर्देश न्यायालयानं NTAला दिले आहेत. राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं येत्या गुरुवारी 28 मे रोजी नियोजित सामायिक विद्यापीठ प्रवेश परीक्षा पुढे ढकलली आहे. परीक्षेच्या सुधारित तारखा लवकरच जाहीर केल्या जातील असं संस्थेनं सांगितलं आहे. महाराष्ट्रात आज 2 वेगवेगळ्या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला. महाबळेश्वर आणि पोलादपूरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात पहाटे 1 गाडी दरीत कोसळून झालेल्या अपघातात 8 जण ठार झाले. हर्णे बंदर इथं फिरायला गेलेले 8 जण या गाडीनं परतत असताना चालकाचा ताबा सुटून हा अपघात झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळे तालुक्यातल्या लई

घाटात रेतीचा डंपर समोरून येणाऱ्या ट्रकला धडकून अपघात झाला. या अपघातात 5 जण ठार झाले तर 25 जखमी झाले. टोल नाक्यावरचे कर्मचारी अपघातग्रस्त वाहनातून जखमींना बाहेर काढण्याचे काम करत असतानाच वेगाने येत असलेली एक खासगी बस अपघातग्रस्त ट्रकला मागून धडकली आणि एक टोल कर्मचारी जखमी झाला. हा कर्मचारी मरण पावला असून त्यामुळे या अपघातातल्या मृतांची एकूण संख्या 6 झाली आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातल्या सुरू असलेल्या वाटाघाटी सध्या युद्धबंदीवर केंद्रित आहेत. इराणच्या अणुकार्यक्रमाच्या मुद्द्यावर अद्याप चर्चा झालेली नाही असं इराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बकाई यांनी आज सांगितलं. होमुरच्या समुद्रधनीतून जाणाऱ्या जहाजांवर टोल लादण्याची इराणची इच्छा नाही, उलट तिथून जहाजांना सुरक्षितरित्या जाता यावं याची व्यवस्था उभारण्यासाठी आम्ही ओमानसोबत काम करत आहोत असं इराणनं म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 66 जणांना पद्म पुरस्कार प्रदान. प्रख्यात व्हायोलिन वादक डॉक्टर एन राजम यांना पद्मविभूषणनं सन्मानित. अभिनेता धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत, मात्र आंतरराष्ट्रीय भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्याचं प्रतिपादन. 10 दिवसात पेट्रोल आणि डिझेलची चौथ्यांदा दरवाढ. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण. नीट पेपरफुटी प्रकरणी मनीषा हवालदारला 6 दिवसांची CBI कोठडी. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1074 अंकांची वाढ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: बाकी दादर स्थानकातून बाहेर पडल्यानंतर भेट होई ती पाय रस्त्यांचीच. रानडे मार्ग तर अस्तित्वातच नव्हता. टिळक पूल नुकताच तयार झाला होता, पण त्या परिसरात तोपर्यंत तुरळक लोकवस्तीच असल्यानं त्यावर रहदारी अशी ती नव्हतीच.
1: काठेवाडी वाघरी समाज आणि गोल्फा देवी ह्यांचा नेमका संबंध शोधताना मिळालेली माहिती गोल्फा देवी म्हणजेच शाकंभरी आहे हे सिद्ध करणारी आहे.
2: काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची.
3: श्रोते हो, नितीन साळुंखे यांच्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन अवश्य ऐका दररोज सकाळी 8:15 107.1 FM रेनबो आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

स्वरमय करणाऱ्या संगीतमय सूर्याविष्कार अर्थात तुमच्या आमच्या मनाला स्पर्शून जाणाऱ्या मराठी भक्ती संगीताचा कार्यक्रम वंदन. आणि आजच्या वंदन कार्यक्रमात मंगळवारच्या प्रसन्न सकाळी तुम्हा सर्वांचं स्वागत.

मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया। मित्रांनो, खरोखरच तो सुख करताय, विघ्न हरताय, दुःख हरताय। आणि मंगळवारच्या दिवशी म्हणजे आपण खरं तर 14 विद्या आणि 64 कला यांचा अधिपती असणाऱ्या गणरायाला नेहमी शरण जात असतो। संकटी रक्षी शरण तुला मी गणपती बाप्पा मोरया, हे आशालता वाबगावकरांचं गीत तुम्हाला नक्की आवडेल।

मित्रांनो, गणपतीच्या अनेक कथा आपल्याला माहिती आहेत आणि काही कथा या गाण्याच्या माध्यमातून सुद्धा शब्दबद्ध झाल्या आहेत. पृथ्वी प्रदक्षिणेची जी गोष्ट आहे ना, त्यावेळेला गजाननांनी आपल्या मातेला प्रदक्षिणा केली, त्या संदर्भातली जी गोष्ट आहे ती गोष्ट ज्या गाण्यातनं मांडलेली आहे ते पद्मजा फिणाणी जोगळेकर यांच्या स्वरातलं गीत खास मंगळवारच्या निमित्ताने.

मित्रांनो, मंगळवार म्हटल्यानंतर अर्थातच गणपतीच्या दर्शनाला रांगाच्या रांगा लागलेल्या असतात. मुंबईतलं सिद्धिविनायक मंदिर असो किंवा आपल्या गावातलं सुद्धा एखादं गजाननाचं मंदिर असो, मुळात कसं असतं माहिती ना, की आपल्या मनातला श्रद्धाभाव महत्त्वाचा असतो. आणि सध्या आपल्याला दिसून येतं की अनेक तीर्थक्षेत्रांमध्ये भरपूर गर्दी असते, पर्यटकांची गर्दी असते, त्याचप्रमाणे भाविकांची गर्दी असते. आणि त्याच संदर्भात थोडंसं आज बोलावंसं वाटतं. अनेक ठिकाणी जे मंदिरांच्या संदर्भातले जे नियम आहेत ना, ते खूप महत्त्वाचे आहेत आणि पार

पारंपरिक पोशाखामध्ये दर्शन घेणं ही गोष्ट अनेक मंदिरातनं पाळली जाते. म्हणजे जीन्स किंवा त्या पद्धतीचे कपडे किंवा कमी कपडे किंवा हाफ पॅन्ट ही चालत नाही मंदिरात जाताना, हे अगदी योग्य आहे. आणि सोवळं नेसून दर्शनाला जाणं किंवा जो ड्रेस कोड असतो, जे नियम आहेत, ते नियम पाळणंसुद्धा महत्त्वाचं आहे. मित्रांनो, त्यामध्ये आपण म्हणतो ना की तो भाव येतो ज्यावेळेला आपण पूजा करत असतो, सोवळं नेसून पूजा करतो, एका वेगळ्या भावनेनी आपण ती पूजा करत असतो. आता दोन गाणी लागोपाठ ऐकवणार आहे ज्याच्यामध्ये अष्टविनायकातल्या स्थानांचं वर्णन आहे.

आपल्याकडे मराठी चित्रपटांमध्ये सुद्धा अनेक उत्तम उत्तम भूपाळ्या आहेत आणि आपल्या आवडत्या देवतेला आपल्या आवडत्या दैवताला जागवण्याचा प्रकार भूपाळीच्या माध्यमातून केला जातो. अन्नपूर्णा चित्रपट आठवत असेल आणि त्यामध्ये सुलोचना दीदी यांच्यावरती चित्रित झालेली एक उत्तम भूपाळी आहे सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातली.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धाला सुरुवात होते. 5:31 आणि 35 सेकंद झालेत. 107.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राच्या FM रेनबो वाहिनीवर आपण ऐकत आहात आपली सकाळ स्वरमय करणारा संगीतमय सूर्यलाविष्कार अर्थात तुमच्या आमच्या मनाला स्पर्शून जाणाऱ्या मराठी भक्ती संगीताचा कार्यक्रम वंदन. आणि आजचा वंदन कार्यक्रम तुमच्यासाठी सादर करतोय मी तुमचा मित्र गणेश आचपल. तुम्हाला माहितीच आहे की कार्यक्रमाच्या उत्तरार्धाचा प्रारंभ आपण करत असतो गदी माडगुळकरांच्या गीतरामायणानं. गायक आणि संगीतकार बाबूजी अर्थात सुधीर फडके. आणि नेहमी तुम्ही सांगत असता की गीतरामायणातली वेगवेगळी गीतं ऐकवण्याचा प्रयत्न करा. नक्कीच तुमच्या विनंतीला मान देऊन आजही असंच एक वेगळं गीत ऐकवणारे गीतरामायणातलं. अभिप्रायांकरता दूरध्वनी क्रमांक 45151 32 आणि 45151 33. व्हॉट्सअप क्रमांक 8657661071. 86 57 66 10 71 फक्त व्हॉट्सअपवरती फक्त संदेश पाठवायचा आहे, व्हॉट्सअपवरती कॉल करायचा नाही आहे. तुमच्या अभिप्रायांच्या प्रतीक्षेत आहे मी. आणि आता काही क्षणातच गीतरामायणातलं गीत कुठलं असेल बरं आज गीत. रघुराजाच्या नगरी जाऊन गा बाळानो श्रीरामायण हे गीत आता आपण ऐकणार आहोत. नक्कीच तुम्हाला हे गीत आवडेल अशी आशा आहे. आणि मग कार्यक्रमाच्या उत्तरार्धामध्ये अजून काही गोष्टींबद्दल अर्थातच आपण बोलणार आहोत. रघु